0: नमस्कार श्रोते हो, आपल्या आवडत्या आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स FM 2000 ह्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या ह्या कार्यक्रमात मी पंकज शिंदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 28 जून 2026,
1: म्हणजेच ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी, शके 1948.
0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात एका अद्वितीय, पराक्रमी आणि अजेय योद्ध्याच्या स्मरणाने. गेल्या शुक्रवारी दिनांक 26 जून रोजी आपण साजरा केला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिन. धर्मरक्षणासाठी, स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी प्राणार्पण करणाऱ्या त्या सिंहराजाचा. संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे धैर्य, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठेचा एक तेजस्वी प्रवास. आज त्यांच्या स्मरणाने आपण प्रेरणा घेऊयात अडचणींना न घाबरण्याची, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची. छत्रपती संभाजी महाराज यांना साष्टांग नमस्कार करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक यांचे संदेश.

0: भराच भार
1: म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हां, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
2: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
3: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करू वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
2: पण कसं?
3: एका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टम बसवून
2: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
3: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीमवर सबसिडी देखील.
2: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
3: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
2: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
3: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
4: सर्व व्यावसायिक प्रायोजक यांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणे आणि त्यानंतर आपल्या प्रथम सत्रातील मुख्य कार्यक्रम. या भागात आपण ऐकणार आहोत असे नमी नसे नमी या सुप्रसिद्ध मराठी नाटकाचे लेखक श्री संदेश कुलकर्णी यांची मुलाखत घेत आहेत श्री

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास अजून मंदच, ठिकठिकाणी पाणी टंचाईमुळे नागरिक चिंतेत, नरेंद्र मोदी मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची चर्चा, केतन अग्रवाल खून प्रकरणी नवनवीन माहिती समोर आणि महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची शक्यता। महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास अजूनही मंदच आहे। चालू आठवड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी म्हणावा तसा पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकऱ्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सगळे चिंतेत आहेत। धरणांमधला पाणीसाठा दिवसेंदिवस खोल होत चालला आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 7% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत। त्यातल्या त्यात तापमानात घट होत असल्याचा दिलासा मिळाला आहे। मात्र यंदाचं आणि पुढचं वर्ष सुद्धा अतिशय आव्हानाचं असणार आहे असे संकेत मिळत आहेत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची चर्चा आहे। 2019 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आत्तापासूनच तयारी सुरू झाली असून ती निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून त्या दृष्टीनं मंत्रिमंडळाची रचना केली जाईल असं सांगितलं जात आहे। नितीन गडकरी आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रिपद सोडावं लागेल अशीही चर्चा आहे। तरुण सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल असं सांगितलं जात आहे। महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं। पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या जास्त जागा असल्यामुळं या राज्यांमधल्या तरुण नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातल्या लोहगड भागात खून झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणातल्या नवनवीन गोष्टी समोर येत आहेत। केतन अग्रवाल वीग वापरत असल्यामुळं लग्नातला रस संपला अशी कबुली सिया गोयल हिनं दिली आहे। या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येणार आहे। सोशल मीडियावर सध्या याच प्रकरणाची चर्चा रंगली आहे। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ऑपरेशन तुतारीची शक्यता व्यक्त केली जात आहे। शरद पवार गटाचे 4 खासदार फुटू शकतात असं सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्यामुळं आमदारांचीही फाटाफूट होईल का अशीही चर्चा आहे। विशेष म्हणजे गैरहजर राहिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे आमदार जास्त आहेत। दरम्यान आमदार किंवा खासदारांनी महायुतीत प्रवेश केला तरी त्यांना देण्यासाठी मंत्रिपद आणि महामंडळाची अध्यक्षपदं कुठून आणणार अशी समस्या देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं उभी राहिली आहे। अयोध्येतल्या राम मंदिरातील दानाची चोरी केल्याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे। राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। उत्तर प्रदेशात काही महिन्यांमध्येच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा कितपत परिणाम होईल याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत। अमेरिका इराणमध्ये करार झाल्यानंतर कच्चं तेल आणि LPG समस्या भारतात दूर झाली आहे। 11 जास्त जहाजांनी हॉर्मुझची समुद्रधुनी पार केल्यामुळं पुरवठा वाढला आहे। दरम्यान व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीच्या गॅसवरचे सर्व निर्बंध सरकारनं उठवले आहेत, त्यामुळं हा संपूर्ण पुरवठा आता सुरळीत होत आहे। महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे। पुढच्या महिन्यात या दोन्ही पालख्यांची पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमणा सुरू होणार आहे। अग्रलेख, मान्सूनचं आगमन आणि नंतर पावसानं दिलेली ओढ या विषयावर महाराष्ट्र टाइम्सनं आनंद मेघ नि चिंतेचे मळप, तर लोकमतनं अस्मानी आणि सुलतानी दिलासा असे अग्रलेख लिहिले आहेत। मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाच्या झालेल्या हत्येबाबत महाराष्ट्र टाइम्सनं चाकांवरचे प्राणभय या अग्रलेखामध्ये चिंता व्यक्त केली आहे, तर सामनानं षंढांची गर्दी या अग्रलेखामध्ये लोकलमधले इतर लोक काय करत होते असा सवाल विचारला आहे। पासपोर्टला ओळखीचा पुरावा म्हणून नाकारण्याबाबत लोकसत्तानं
मग पुरावा कोणता असा प्रश्न नागरिक शास्त्र या अग्रलेखात विचारला आहे. सहा खासदारांच्या फुटीचा समाचार लोकसत्तानं विकासातुराणाम या अग्रलेखात घेतला आहे. सामनानं मिंधे पुन्हा बाळंत झाले, सहा गद्दार जन्माला आले असा घणाघाती अग्रलेख लिहिला आहे. आणि आता ऑपरेशन टायगर नंतर आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची पळवापळवी करण्याची ऑपरेशन तुतारी मोहीम राबवण्यात येणार आहे अशी चर्चा असल्यामुळं पवार कुटुंबीय सध्या धास्तावले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या लग्नामध्ये डान्स सुरू असताना अचानक तुतारी वाजली तेव्हा खुद्द शरद पवार यांच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकला म्हणतात. पवार गटाचे निष्ठावंत जितेंद्र आव्हाड यांनी ऑपरेशन तुतारी मोहीम यशस्वी झाली तर टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर घालण्यासाठीच्या शिव्यांची लाखोली तयार ठेवली आहे, पण अजूनही तुतारी काही वाजत नाही अशी त्यांची चिंता आहे. पवार गटाचे नेते जयंत पाटील हे सारखेच सुहास्य मुद्रेनं सगळीकडं वावरत असल्यामुळं ते नक्की कुठल्या गटात आहेत हे शेवटपर्यंत कळायला मार्ग नसल्यामुळं त्यांच्या हास्याचं अॅनालिसिस करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली गेली आहे म्हणे. रोहित पवार यांनी त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे 10-12 यूट्यूब चॅनेलची रसद जमा करून ठेवली आहे. फक्त ऑपरेशन तुतारीची तोफ ओढायची ते वाट बघतायत. सुप्रिया सुळे यांचे तर व्याहीच भाजपमध्ये असल्यामुळं काही कळलं तर सांगा हं अशी या वधूमाईनं वर पित्याला गळ घातली आहे. सुनेत्रा पवार या सध्याच्या राजकारणात अक्षरशः मूक नायिका बनल्या असल्यामुळं त्यांनी तुतारी कधी वाजवायची तेव्हा सांगा असं देवेंद्र फडणवीस यांना सांगून टाकलंय म्हणे. खरं तर धाकटा मुलगा जय याचं लग्न झालं असलं तरी थोरल्या पार्थचं लग्न न झाल्यामुळं त्याच्या लग्नाची तुतारी वाजवायची त्यांना जास्त चिंता आहे. बाकी शरद पवार यांच्या समर्थकांना पवार हेच खरे वसतात असं अजूनही वाटतंय हे मात्र सुज्ञास सांगणे न लगे. बराय तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत

0: नमस्कार मंडळी, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ 2000 म्हणजेच 2000 या केंद्रावर मी संजय लेले आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज रविवार 28 जून 2026 तथा ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी शके 1948. मंडळी, काही दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर असताना असेन मी नसेन मी हे नाटक पाहण्याचा योग आला. आम्ही 3-4 दिवसच पुण्यामध्ये होतो आणि खूप मित्रांनी ऑस्ट्रेलियातल्या आणि भारतातल्या आग्रहाने सांगितलं होतं की हे नाटक बघायला मिळालं तर जरूर बघा. आणि आम्ही तिथे असताना एका रविवारी सकाळी असेन मी नसेन मी नाटक बघायची संधी आम्हाला मिळाली. संदेश कुलकर्णी यांनी लिहिलेलं आणि त्यांच्या पत्नी अमृता सुभाष यांनी दिग्दर्शित केलेलं हे एक अप्रतिम नाटक. नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांनी या नाटकात कामं केली आहेत. एक अप्रतिम सुंदर वास्तववादी कलाकृती म्हणून या नाटकाचा उल्लेख करावा असा वाटतो. अतिशय छान लिखाण, सुंदर कामं, कलात्मक दिग्दर्शन, सुंदर संगीत, पात्ररचना, नेपथ्य हे सगळंच इतकं छान जमून आलं आहे की नाटक संपल्यावर प्रेक्षक 2-1 मिनटं खुर्चीवर स्तब्ध बसून असतात आणि मग टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. तर अशा या नाटकाचे लेखक श्री संदेश कुलकर्णी यांच्याबरोबर या नाटकाविषयीच्या गप्पांचा कार्यक्रम आज सादर करतो आहे. आपल्याला या दिलखुलास गप्पा आवडतील आणि पाहिले नसल्यास असेन मी नसेन मी हे नाटक पाहायची संधीसुद्धा मिळेल अशी आशा व्यक्त करतो. सिडनेकरांतर्फे पुन्हा एकदा आणि आकाशवाणी सिडनेतर्फे संदेश कुलकर्णी यांचे मनापासून आभार, नमस्कार, कळावे लोभ असावा ही विनंती. संदेश नमस्कार.
1: yes.
0: आणि आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये सिडनीकरांतर्फे स्वागत. कुठल्याही प्रकारचे आडेवेडे न घेता आजच्या कार्यक्रमात गप्पा गोष्टी तयार करायला झाल्याबद्दल खरोखरच धन्यवाद.
1: म्हणजे इट्स माय प्लेजर
0: या तुमच्याशी गप्पा गोष्टी करायच्या. आय हॅव बीन लुकिंग फॉरवर्ड टू इट फॉर अ लॉंग टाइम, एस्पेशली नाटक बघून झाल्यानंतर. तर आपण कथानकापासून सुरुवात करूया, म्हणजे अशा दृष्टीने की आमच्याकडच्या खूप जणांनी अजून ते नाटक बघितलं नसेल असं गृहित धरून, किंवा त्याचं कथानक काय आहे आणि मग त्याप्रमाणे आपण तुम्ही त्या नाटकाचे लेखक आणि सर्वे सर्वा म्हणायला हरकत नाही आणि मग त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टींकडे वळू.
1: सर्वे सर्व माझी बायको आहे.
0: बायको नेहमीच असते
1: आणि ती दिग्दर्शक आहे याच्यात, त्यामुळे तर अगदीच तिच्याकडे जास्त आहे. पण आम्ही दोघंही निर्माते आहोत आणि लेखन माझं आहे, त्यामुळे तशा अर्थाने तो जॉईंट एफर्ट चांगला आहे आमचा. आणि तुम्ही कथानकाविषयी जे म्हणता आहात ते असं आहे की आजकाल आपण म्हणजे विशेषतः पुण्यात राहणाऱ्या मंडळींना हे खूप जास्त जाणवेल की पुण्यामध्ये खूप सिनियर सिटिझन्स आयदर कपल्स राहतात किंवा एकटे राहत असतात आणि त्यांची मुलं परदेशी असतात. तर ही इतकी ऑब्विस सिच्युएशन आहे जी नाटकामध्ये पण मला बघितल्यामुळे ती आणलेली आहे की नाटकामधली जी दीपा नावाची कॅरेक्टर आहे, नीना कुलकर्णी जी काम करतात, ती एक 70 पुढची बाई आहे जी एकटी राहते. तिचा मुलगा रोहन अमेरिकेला राहतो, मुलगी मुंबईला लग्न करून राहते आणि ह्या बाईने एकटं आयुष्यभर खिंड लढवल्यामुळे ती तशा प्रकारे जगते आहे. म्हणजे बायका घरी काम करणाऱ्या बायका टिकत नाहीत किंवा तिची स्ट्रिक्टनेस त्याचा, अशा प्रकारची एक काटेकोर पुणेरी स्त्री आहे ती. आणि तिच्या आयुष्यामध्ये काही बदल घडतात, वृद्धापकाळ जसा येतो तशा चेंजेस बरेच करावे लागतात आणि जे खूप स्वतंत्र बाण्याने जगलेली माणसं असतात त्यांना हे बदल करायला खूप अवघड जातं. त्यात तिला डिमेन्शियाचं आरोपण होतं तिच्यावर आणि मग पहिल्यांदा डिनायल, मग हळूहळू त्याच्याबरोबर भांडून राग करून नेगोशिएट करून शेवटी एक्सेप्टन्स कडे जाणारा हा नाटकाचा प्रवास आहे आणि ह्याच्यामध्ये आई मुलीचं नातं जास्त हायलाइट होत.
0: हो, आणि अप्रतिम अप्रतिम म्हणजे हे कथानकाचं जे वर्णन करून सांगितलं असते खरोखरच सुंदर. मी नाटक पाहिल्यानंतर हे किती बरोबर वर्णन केलेलं आहे ते लक्षात येतं. तर साधारणतः नाटकाची लिखाणाची कल्पना ही बऱ्याच वेळा अशी स्वतःच्या अनुभवातनं होते, म्हणजे काही नातेवाईकांच्या मध्ये, मित्रांमध्ये, समाजामध्ये पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टी लेखणीतून उतरतात. तर ह्या नाटकाची कल्पना डोक्यामध्ये कशी काय आली, म्हणजे हे नाटक नाटकाचं लिखाण हा एक प्रकारचा तुझ्यासाठी आउटलेट होता का?
1: नाही काय, मी अजूनपर्यंत तशा अर्थाने बाहेरच्या अनुभवावर फारसं काही लिहिलेलं नाहीये. मग याच्या आधीचं नाटकं सुद्धा जी माझी होती, पहिलं वयन नावाचं नाटक होतं, पुनश्च हनीमून नावाचं होतं, तर ते सगळं माझ्या अनुभवातनच आलेलं आहे, जगण्यामधनं आलेलं आहे. तर आता हे जे आहे आत्ताच्या घडीला, ते तर ऑब्व्हियसली म्हणजे आपल्या आई वडील जेव्हा म्हातारे होत जातात तेव्हा तुम्हाला ते नको वाटतं, म्हणजे कारण अरे हे काय सर, परवापर्यंत असा खंबीर असलेला माणूस आता काहीतरी वेगळ्या ह्यानी होतोय, तर तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट होत असतो. सो ते माझ्या त्या फेज मधनं मी चाललो होतो जिथे आई वडिलांची आजारपण चालू झाली होती आणि अमृताच्या वडिलांना अल्झायमर्स झाला होता, तो पण एक इम्पॅक्ट माझ्यावर मनावर होता. आणि आजूबाजूला सगळे त्या पर्टिक्युलर याच्यातले, म्हणजे आता अमृताच्या घरी तर त्यांच्या सगळ्या मावश्या आणि काकाच तिकडे राहतात आणि बहुतेक सगळी मुलं परदेश आहेत.
0: अच्छा.
1: आणि सिमिलर माझ्याकडे आत्याचं मुलं तिकडे आहेत अमेरिकेत, हे सगळं बघत असेल, तो जो माहोल माझ्या मनात चालला होता आणि हे एजिंग जे चाललेलं आहे लोकांचं, ते मला माझ्या प्रकारे समजून घ्यायचं होतं. आणि एका प्रकारे नेगोशिएशनच असतं ना त्याच्याशी, आपण जे जगण्याशी करतो ते, म्हणजे ते एक ती म्हण इंग्रजीत, एव्हरी यंग मॅन थिंक्स ही विल नेव्हर डाय, तसं होतं. पण आता एज मध्ये तुम्हाला ते बघावं लागतं डोळ्यानं, देन इट्स माय वे ऑफ ऍक्च्युअली प्रोसेसिंग अँड एक्सेप्टिंग इट.
0: पण मग याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक पिढी याच्या मधनं जाते, तर प्रत्येक पिढीचा अर्थात आपल्याला, आपल्या पिढीला किंवा त्याच्या पुढच्या पिढीला टेक्नॉलॉजी ही खूप अवेलेबल असते, परंतु या नाटकामध्ये कुठे तसा टेक्नॉलॉजीचा एक फोन कॉल जर सोडले तर तो संबंध येत नाही. म्हणजे हे नाटक घरगुती प्रकाराचं वाटतं, पण ते आपण त्याच्याकडे थोडंसं नंतर त्या विषयावर येऊ त्या याच्यावर. तर आता या नाटकाच्या नावाबद्दल, असे नमी नसे नमी या नाटकाच्या नावाबद्दल, हे नाव कसं काय सुचलं आणि नाटकाची कथा आणि नाव याचं रिलेशनशिप लेखकाच्या दृष्टीने काय?
1: हा म्हणजे काय, हे नाटक एका प्रकारे आता ते मी जसं म्हटलं तसं ओल्ड एज ते स्वीकारण्याचंच आहे. आणि मी बघतो की काही, म्हणजे कशा प्रकारे काही गोष्टी, आता माझ्या, म्हणजे त्यातली पात्र जी तयार झाली ती सगळी, त्यामुळे ह्या बायकांचं मिक्सचर होतं माझ्या आयुष्यातल्या सगळ्या मावश्या, माझी आई, अमृताची आई, याचं सगळ्यांच्या मिक्सचरनी ती पात्र तयार झाली. आणि मला जे मी म्हटलं तसं मॉर्टॅलिटी, की त्यांचं आता कुठेतरी एका पॉइंटला ते नसणार आहेत, ही जी भावना मला होती, त्यासाठी मी ऍक्च्युली मध्ये एकदा तर चक्क आमच्या गावाकडे मी ट्रिप काढली होती. आणि माझ्या गावाकडे असणाऱ्या कर्नाटकात माझ्या काही मावश्या राहतात, कोल्हापूर कर्नाटक असा दौरा काढून सगळ्यांना मी भेटून आलो होतो. आणि मला खूप बरं वाटलं त्या ह्याच्यात, कारण आता ऍक्च्युली आता, आणि त्याचा इतका मला महत्वाचा झाला की आता हळूहळू एक एक जण जातात ना, आणि मग माझी आता आई म्हणली ती सहा बहीण, तिचे भावंड, त्याच्यातली ती आता एकटीच राहिली आहे. हा, सो आता ते जे आहे वाक्य ते दीपाच्या तोंडी येत की माझ्या हे राहिले, मी आता मागे एकटीच राहिली. सो असं काही काही जे आहे ना, आणि मी जसं म्हटलं तसं मृत्यूशी कनेक्टेड असल्यामुळे ते असेन मी नसेन मी हे टायटल अमृताला सुचलं.
0: अच्छा अच्छा.
1: म्हणजे मी आधी जरा जास्त प्रायोगिक वळणाची नाटकं लिहिल्यामुळे माझ्या मनात कुमार गंधर्वांचं जे गाणं होतं त्याच्यामध्ये ते आहे, उड जायगा हंस अकेला,
0: त्याच नावाची फिल्म पण आहे. पण येस,
1: एक्झॅक्टली. आणि त्याचा कॉन्सेप्टच आहे की हे सगळं निघून जाणार ना आत्मा कुठे, म्हणून मला असं वाटलं तर टायटल असं मी काहीतरी उड जायगा लिहूया वगैरे. तर ते अमृताने छान ऍक्सेसिबल केलं, आणि ते गाण्यामधचं जे आहे असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे जे गाणं आहे प्रसिद्ध, त्याच्या दोन ओळी तिने बरोबर ठेवलं. म्हणजे की हे जे आपलं आहे जगणं जे आहे त्याचा स्वीकाराच ते नाटक होऊन बसतं, ते केवळ त्या टायटलच्या सुंदर जक्स्टपोजिशन मुळे.
0: राईट राईट. ओके.
1: पण ते अमृताचं क्रेडिट, तिला त्यांनी ते ऍक्सेसिबल केलं त्यांनी ते.
0: अच्छा. म्हणजे मी त्या नाटकाच्या नावाबद्दल, नाटक पाहिल्यानंतर नाटकाच्या नावाबद्दल मी खूप विचार करत होतो की या नाटकाचं नाव आणि पण हे जे तू एक्सप्लेन केलंस आणि ते खरोखर पटतंय त्या नाटकाच्या नावामध्ये. आता या नाटकामध्ये उल्लेख केलास तू की नातेसंबंध खूप आहेत, आई आणि मुलगी, आई आणि बहीण, आणि जरी त्या नाटकामध्ये प्रत्यक्ष दाखवलेलं नसलं तरी त्यांच्या फॅमिलीज, त्यांचे नवरे, बहिणीचा नवरा, हे सगळे संबंध आहेत दोन पिढ्यांचे. आणि हा गुंतागुंतीचा मनोरा, ज्या मी म्हटलं त्याप्रमाणे दोन तासामध्ये सगळा उभा केलेला आहे, ही त्याची पाया रचना परत कशी झाली म्हणजे ही सगळी रिलेशनशिप एकत्र कशी आली
1: म्हणजे काय होतं आता मी बघतो आहे या सगळ्या माझ्या आईचं मी जसं म्हटलं तसं किंवा ज्योतिदा किंवा अनेक जण हे सगळ्यांचं दिवसभराचा हे कार्यक्रम मी बघितलेला असतो सगळ्या पुण्यातल्या मंडळींचा ते सकाळी हास्य क्लबात जातात मग बाहेर कुठेतरी ते चहा पोहे खाऊन परत घरी येतात आणि मग त्यांचे फोन कॉल्स असतात मावश्यांना आणि ह्यांना मोठे फोन कॉल्स असतात आणि मग त्या फोन्सवर ते सगळं दिवसभरात काय झालं काल काय झालं गॉसिप सगळं करतात सगळं त्यांचे दॅट इज देअर लाईफ लाईन सो मी ते सिम्पल घेतलं तर स्ट्रक्चरली की आय हॅव टू क्रिएट अ डे तिचा एक डे जर तयार केला तर तो कसा असेल तर त्या ह्याच्यातनं सिम्प्लिस्टिक त्या मावशीचे फोन कॉल्स ऑटोमॅटिकली चालले जे त्यांच्या जगण्याचा भागच मी पाहिले होते ते तसे आले आणि मी जसं म्हटलं तसं की या नाटकामध्ये काळाशी मी खूप खेळलोय म्हणजे त्याची जी प्रक्रिया आहे मी म्हटलं तसं इट इज ऍक्च्युअली एक्सेप्टन्स आहे ना तिचा शेवटकडे तिला जेव्हा तो डिमेन्शिया होतो तेव्हा ती नकार दे मला असं काही झालेलंच नाही असं म्हणते हा पहिला तिचा स्टँड आहे

0: फ्रॉम देअर डिनायल टू हर एक्सेप्टन्स आणि मधल्या ज्या स्टेजेस आहेत तो माझ्यासाठी ग्राफ होता.
1: अच्छा.
0: सो पहिल्यांदा ती बाई नको म्हणते पहिल्या सीन्स मध्ये, मला ती बायको आधीच्या बायकांना काढून टाकते. ते शेवटच्या अंकामध्ये दुसऱ्या अंकामध्ये केअरगिव्हर ती अलाव करते आणि साडी नेसणारी बाई मग नंतर गाऊन अलाव करते, केस लांब असणारी बाई केस हे करायचं. सो इट इज दॅट काइंड ऑफ जर्नी जी आहे ती जर्नी आहे. आणि मला पॉवरफुली काय साधलंय मला असं वाटतं, रायटर म्हणून आपल्याला एखादी गोष्ट जी जमते त्या ह्याच्यामध्ये काळाचा खेळ फार चांगला जमलाय. म्हणजे या नाटकामध्ये जम्प्स खूप आहेत. की पहिला सीन होतो त्यानंतर डायरेक्टली सहा महिन्यांनी दुसरा होतो, मग वर्षांनी एक सीन होतो, असे आहेत. आणि हे कुठेही सांगितलं जात नाही पण ते ऑडियन्सला कळतं.
1: डेफिनेटली
0: हा जो त्याच्यातली गंमत आहे, त्यांनी ड्रामा खूप कॉम्प्रेस होतो. म्हणजे खूप घटना न घडता सुद्धा खेळवून का राहिला जातं बऱ्याचदा, कारण काळाचा एक मागे मुव्हमेंट खूप मोठी झालेली आहे.
1: येस येस. म्हणजे नुसतीच मी मगाशी म्हटलं हे नातेसंबंधांची खूप नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये काळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामधला काळ वापरला गेलेला आहे. सांगितल्याप्रमाणे
0: आणि आपले नात्याचे जे ताणेबाणे हे जे टिपिकल असतात, बहिणी बहिणींचं असतं, प्रेमही असतं, पण रुसवे फुगवे पण असतात, खूप भांडतात छोट्या छोट्या गोष्टींनी, मग ते काय ती बोलली तर फोन ठेवून द्यायचं, मग बोलायचंच नाही दोन दोन दिवस, हे सगळं जे असतं. किंवा आई मुलीचं जे नातं आहे ते फार आपल्याकडे तशा अर्थाने कॉम्प्लेक्सिटी त्याच्यातली बरीच आहे, जी एक्सप्लोर करण्याची शक्यता खूप आहेत. म्हणजे आईज आणि बायसेस, म्हणजे कितीतरी नाटकं मुलाविषयी बायस त्या पर्टिक्युलर पिढीचा विशेषतः ती की ते नाही, म्हणजे मुलगाच जवळचा आणि मुलगी जरा लांबची, हे खूप आधीच्या पिढीचे बायसेस मी पाळलेले आहेत. आणि आमचं नाटक झाल्यानंतर बरेच जण येऊन म्हणतात आम्हाला की हो, अगदी आमच्या घरी सुद्धा आई त्या भावाचंच कौतुक करते, आमचं काही कौतुकच करत नाही. ह्या गोष्टी घडतात ना. सो हे जे नातेसंबंधातले जे शेड्स असतात त्या मी पाहिल्यामुळे मी त्याच्यामध्ये आणलेल्या, त्यामध्ये मुलीचं आईला बोलणं जे आहे त्याविषयीचे मोठी एक सोलोलोकी अमृताची ज्यात ती एक्सप्लोर होते एका पॉइंटला सेकंड ऍक्ट मध्ये, तो त्याच्यातला प्रकार आहे.
1: राईट. आणि आणि म्हणजे मुलाच्या साठी मुलाकडचा बायस असणं हा एक भाग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हरसीज राहिलेला मुलगा मग तो तिथून काही काही गोष्टी सांगतो आणि त्या आईला एकदम 100% पटतात, हे सुद्धा किती वास्तव आहे. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये सुद्धा मला जाणवतं की मित्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा की इथून जर एखादी गोष्ट सांगितली तर ती आई वडिलांना पटकन कळते आणि पटते, पण तिथेच राहिलेले बाप आणि बहीण ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला ते पटत नाही. तर
0: ते मराठीमध्ये म्हणतात ना अति परिचयात आवज्ञा,
1: आवज्ञा
0: अति परिचयात आवज्ञा म्हणतात ना, जो जवळ आहे त्याचं नाही मोल राहत. म्हणजे मिस तो माणूस नेहमी लांब आहे त्यालाच मिस करतो ना.
1: येस येस डेफिनेटली. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अमृता म्हणजे तिने हे नाटक डायरेक्ट केलेलं आहे. हा योगायोग होता की हे पूर्वरचित होतं, म्हणजे नाटकाची लिहिण्याची सुरुवात झाली तेव्हापासून डोक्यामध्ये होतं की अमृता हे नाटक डायरेक्ट करणार.
0: हा म्हणजे मी तिला म्हणत तर होतो, कारण आमचं दोघांचं नातं जुळलं ते सुद्धा एकांकिकेतनच. म्हणजे मी लिहिलेली पार्टनर्स नावाची एकांकिका होती जी अमृताने एसपी कॉलेजकडनं बसवली होती, दिग्दर्शन केलं होतं, त्याला पुरुषोत्तम करंडक मिळाला होता त्या काळातली कॉलेजच्या जीवनातली गोष्ट आहे. आणि गंमत म्हणजे त्यात सुद्धा तीन स्त्रियाच होत्या, तीन कॉलेजमधल्या मुली होत्या, तसा एक वेगळाच योगायोग आहे. कारण आता सुद्धा हे तीन बायकांचंच नाटक होतं आणि मी तिला म्हणत होतो की तू दिग्दर्शन कर परत, तर ती अभिनय आणि वेगळ्या दिशेला गेली होती ना तिच्या करिअरमध्ये हिंदी सिरीज आणि फिल्म्स करून, तर मी म्हणतो हे तू कर, तर तिने पण ते उचललं कारण तिला ते हवं होतं करायला. सो पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं तिने ते करावं, पण नाटक पूर्ण झालं आणि वाचन झाल्यावर ती म्हणले नाही नाही मी हे करणारच असं ते झालं, कारण तिला ते अगदी आपलं वाटलं. सो शी डिसाइडेड टू जम्प ऑन टू दॅट. आणि विशेषतः तिला तो जो सगळा प्रवास नंतरचा, म्हणजे नातेसंबंधातला आपला मगासचं बोलणं, त्याला एक ऍड ऑन मला करायचं आहे, ते की केअरगिव्हर्स बरोबर असलेलं नातं. म्हणजे आपल्याकडे हाऊस हेल्प जी मिळते, नर्सेस आणावे लागतात घरामध्ये वगैरे, आणि माझ्या मते हे भारतात ही थोडी लक्झरी आहे, कारण थोडं परवडत. परदेशात सगळीकडे एवढं हाऊस हेल्प आणणं वगैरे इट्स व्हेरी डिफिकल्ट.
1: येस येस. म्हणजे मिळतही आणि मिळालं तरी खूप कॉस्टली असत,
0: म्हणजे एक्झॅक्टली
1: इथल्या इन्कमच्या मानाने सुद्धा.
0: ऍब्सोल्युटली. सो तिथे ते जे माणसं येतात तुमच्या घरी सांभाळायला, तुम्हाला

0: अला दे बिकम द पार्ट ऑफ युअर फॅमिली,
1: येस
0: एक्सटेंडेड फॅमिली घेत, त्याच्यापेक्षा क्लोज आणि जास्त जबाबदारी ती लोक घेतात. सो ते पण ह्या ह्याच्यात जे जुळून आलं ते अमृताला ते फार आवडलं होतं, त्यामुळे तिनं शी डिसाइडेड टू डिरेक्ट द प्ले.
1: अच्छा, त्या बाबतीमध्ये मला पर्सनल अनुभव अतिशय आहे, म्हणजे केअरर्स वगैरे, परंतु ती एक दुसरी गोष्ट. तर म्हणजे हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरच तू लिहिलेलं, अमृताने डायरेक्ट केलेलं हे पहिलंच नाटक, इज दॅट राईट?
0: म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन. याच्या आधीचं जे पुनश्च हनीमून होतं ते आम्ही आधी पूर्वी प्रायोगिकला केलं होतं, पण नंतर आम्ही ते व्यावसायिक रंगभूमीवर पण आणलं होतं आणि त्याला बक्षिसं वगैरे पण मिळाली होती, पण ते मी दिग्दर्शन केलेलं होतं.
1: येस येस,
0: हे अमृताने दिग्दर्शन केलेलं पहिलं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरच.
1: अच्छा अच्छा. आणि मग नाटक लिहिताना म्हणजे अमृताचं दिग्दर्शन डोक्यामध्ये असताना किंवा ती दिग्दर्शक म्हणून या नाटकाचं काम करेल, लिहिण्यामध्ये किती इनपुट होता, किंवा असं दोघांचे मिळून, किंवा आपण हा सीन असा मला करायचा आहे आणि तू असं लिही, किंवा हा सीन मी असं लिहितो तू या प्रकाराने कर, अशा प्रकारचं देवाणघेवाण होती का?
0: म्हणजे एक होतं की गिव्ह अँड टेक काय होतं, मला सुरुवातीला लिहून काढावं लागतं कारण मला लिहितानाच गोष्टी कळत जातात, मला कारण माझी प्रोसेस ठरवून लिहिण्याची नाहीये, मी एक्सप्लोरेटरी पद्धतीने लिहिणारा माणूस आहे. म्हणजे मी जातो तेव्हा जसं म्हणतात ना की मला, आपण जर अंधारातनं गाडी चालवत असेल तर हेडलाईटच्या प्रकाशात जेवढा रस्ता दिसतो तेवढाच मला दिसत असतो, मग पुढे वळण आलं तर मी वळतो आणि तसा जात जातो. सो आय रिअली डू नॉट नो मी पुढे पक्क काय लिहिणार, त्यामुळे मी जनरली काय करतो की माझं लिहून झाला सीन वगैरे की मी म्हणतो एवढाच सीन झाला, मग तुम्ही वाचून दाखवा आणि मी त्याला ती रिॲक्ट होते वगैरे, पण तिथे ते ठरवत नाही की पुढे काय लिही कारण मलाही माहित नाही ना. सो वी अलाव द प्रोसेस टू ऑर्गॅनिकली इव्हॉल्व. आय जस्ट साऊंड इट आउट की मला काय लिहिलंय मला ऐकू यावं म्हणून, आणि मग सगळं झाल्यानंतर आम्ही ड्राफ्ट झाल्यानंतर मात्र आम्ही बोलतो आणि आपण कुठलं काय करू असं सगळी चर्चा होते, आणि मग त्याच्यात खूप गिव्ह अँड टेक होतं. आणि नॉट ओनली डिरेक्टर, मी सगळ्यांचे इनपुट्स, म्हणजे आमचा साकेत कानेटकर ज्यांनी संगीत दिले सुंदर अतिशय, त्यांनी जे फीडबॅक दिला होता तो सुद्धा मी कन्सिडर करतो इफ इट इज व्हॅलिड त्याचा, आणि त्याच्या मला एका पॉइंटला त्यांनी जे मला छान सांगितलं होतं त्यामुळे एंडला मी दीपाची एक सोलो की बदलली ती साकेत कानेटकरच्या फीडबॅकमुळे.
1: अच्छा अच्छा.
0: किंवा आमचा अमृता आणि मी बोलत होतो त्यात आम्हाला लक्षात येतो की नाटक थोडं मोठं झालंय, म्हणजे कुठल्या बाजूने आपण आवळूया, एडिट करूया, शार्प करूया, हे करताना एक अख्खं विकास नावाचं पात्र मी काढून टाकलं.
1: अरे वा, बर.
0: एक त्याचे फक्त रेफरन्सेस येतात, तो वरच्या मजल्यावर राहणारा एक माणूस आहे
1: येस,
0: जो सारखा खाली येत मदतीला येत असतो, काहीतरी चालू असतं त्याचं, पण नंतर मग तो त्याचे सीन्स होते.
1: अच्छा अच्छा.
0: तो घरात यायचा, त्याचे प्रसंगांचे सीन्स होते वगैरे, पण आम्हाला ते लक्षात दोघांना गप्पा मारताना की हे नाही बसत आहे, की दिस विल बिकम टू मच टू डायजेस्ट, सो व्हॉट कॅन बी डन, आय हॅड टू रिराईट सम सीन्स ज्याच्यात तो होता त्याचे मी रेफरन्सेस कन्वर्ट केले.
1: अच्छा.
0: आणि मग सगळ्यात शेवटी फक्त ते आईच्या तोंडी येतात तेव्हा ऑडियन्स हसत बघा, की तिचं लग्न नाही आता, तर ते म्हणतात तू आमच्या वरच्या विकास शिकाने लग्न कर, पण तेवढा तो न येऊन सुद्धा तो ऑडियन्सच्या मनात जिवंत होतो
1: होतो
0: असं ते.
1: ऍब्सोल्युटली.
0: सो असे काही बदल लिहिताना गिव्ह अँड टेक मधनं होत राहतातच ऍज अ क्रिएटिव्ह प्रोसेस.
1: आणि म्हणजे की ज्या वेळेला लेखक लिहितो आणि त्याची काही एक कल्पना असते की हे नाटक कुठच्या पद्धतीने उभं व्हायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे, आणि दिग्दर्शकाचे स्वतः जे काही व्ह्यूज असतात ते नाटक तयार करताना की तुझं लेखन हे आहे आणि मला हे नाटक अशा पद्धतीने बसवायचं आहे, तर ही सुद्धा एक प्रकारची देवाणघेवाण असते, नाही का? म्हणजे विचारांमध्ये की इथे नाटक करताना आम्हाला जाणवतो वी डोंट हॅव दॅट लक्झरी ऑफ टॉकिंग टू द रायटर ऑफ द प्ले एव्हरी
0: रायटर,
1: परंतु हा म्हणजे आम्हाला आमचं इंटरप्रिटेशन जे काय असतं ते प्रेक्षकांपुढे. परंतु हा
0: इथे एक तो फायदा आहे, इथे तो फायदा आहे की सगळ्या कलाकारांना सुद्धा वाचन वगैरे करताना मी काय प्रकारे म्हटलं, कारण मी स्वतः वाचून सुद्धा दाखवलं ना सगळ्यांना, तर माझ्या डोक्यात प्रत्येक पात्राचे रिदम्स काय आहेत हे सुद्धा सगळ्या आर्टिस्टना सुद्धा आधीपासून कळू शकतं, आणि मोटिवेशन काय आहेत, मला हे सीन लिहिण्याचं मोटिवेशन काय, एखादा हे वाक्याचं तसं काय अर्थाने, म्हणजे नीना ते पण म्हणते ना की तुझं एकही वाक्य हलवता येत नाही इतकं ते चोख लॉजिकने तू लिहिलेलं आहेस.
1: बसलेलं आहे त्याच्यामध्ये.
0: हा, कारण ते देर इज अ थॉट बिहाइंड एव्हरी लाईन दॅट इज बिंग अटर्ड ना, असं आहे ते शार्पन करत नेलेलं आहे.
1: आणि
0: सो दॅट हेल्प्स अ लॉट.
1: डेफिनेटली डेफिनेटली इट हेल्प्स. आणि त्याच्यामध्ये म्हणजे नीना कुलकर्णी आणि सगळ्यांच्या इनपुट त्या नाटकामध्ये असल्यामुळे ते नाटक बघताना असं कुठेही त्या 2-2.5 तासामध्ये असा एकही क्षण जात नाही की प्रेक्षक इज लॉस्ट. मला असं मला फार जाणवलं त्या नाटकाच्या बाबतीत, म्हणजे संगीताच्या दृष्टीने सुद्धा, नेपथ्याच्या दृष्टीने सुद्धा, लिखाणाच्या दृष्टीने सुद्धा, ऍक्टिंगच्या दृष्टीने सुद्धा. मी डायरेक्शन इथे करत असल्यामुळे डायरेक्टरच्या दृष्टीने सुद्धा मला ते नाटक असं खूप वर्षांनी असं पूर्ण नाटक, संपूर्ण नाटक बघायला मिळालं असा आनंद झाला. खरोखर
0: त्याचा आपल्याला म्हणजे आपण आता थोडं लकी पण असतात की आपल्याला योग्य कास्टिंग मिळाले ना.
1: येस,
0: कारण नीना ते चपखल त्या वयाची आहे, ती दिसतेच म्हणजे स्टेजवर एक्झॅक्टली तशी. शुभांगीताई त्याने ज्या प्रकारे, आणि ह्या लकीली काय झालं, अमृता, शुभांगीताई आणि नीनाताई यांचं ऍक्टिंग स्कूल सुद्धा सिमिलर आहे.
1: राईट,
0: त्याचा पण ऍडव्हान्टेज होती, त्यांना तयारी करायला आवडते. आता परवा म्हणजे ऑलमोस्ट आता आमचे 200 प्रयोग व्हायला आलेत, तर परवा त्यांना असं वाटलं की त्याला आपलं थोडं हलतंय म्हणून त्यांनी झूम वरून येऊन अख्खीच्या अख्खी ड्राय रिडिंग केली.
1: राईट,
0: सो हे मेहनत करणार आहे की त्यामुळे ती लय जी आहे तुम्ही म्हणताय ना, ती लय हालत नाही आहे लोकांची. दे एक्झॅक्टली डू दॅट आणि ते सगळे दे क्रेव फॉर दॅट, म्हणजे काम तेवढं करतात ते.
1: अच्छा अच्छा. सतेश, पुढे जायच्या आधी आपण एक छोटस गाणं ऐकूया आणि मग नंतर पुढच्या प्रश्नांकडे जाऊ.
0: नक्कीच.

0: संदेश पुढचा प्रश्न आहे की आता हे नाटक आहे, आपण या नाटकाच्या कथानकाबद्दल बोलतोय की हा दोन पिढ्यांचा संघर्ष असा म्हणता येणार नाही, परंतु दोन पिढ्यांच्या विचारामधला फरक म्हणजे एक उच्च शिक्षित बुद्धिनिष्ठ स्त्री आणि अशी आधीच्या पिढीतली आणि आयुष्याच्या चढ उतार सगळा तिच्या पाठीशी असताना या लेखनातून आणि दिग्दर्शनातून अतिशय सुंदर असा उभा केलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे. तर नाटकाचा गाभा मेसेज हा म्हणजे त्याच्यामध्ये डिमेन्शिया आहे, त्याच्यामध्ये रिलेशनशिप्स आहे, तर हा मेसेज आहे प्रेक्षकांना असं म्हणता येईल का?
1: मला म्हणजे काय होतं की मी थेट अर्थाने मेसेज जनरेट करत नाही, जरी माझं नाव संदेश असलं तरी मला नाटकातून मेसेज थेट द्यायला आवडत नाही, कारण मला असं वाटतं तो इनडायरेक्टली जर झाला ना तर तो ऍक्च्युअली त्याची एस्थेटिक ब्युटी तयार होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की चांगली अँबिशन कलाकाराची अशी असावी की लेयर्स ऑफ मिनिंग आणि एक्सपिरियन्सेस तयार व्हावे. एक तर मला अनुभव द्यायचा आहे काही प्रकारचा आणि त्याच्यातून काही गोष्टी पोचतात ज्या सटली पोचणार आहेत, काही वेळा त्या सीनच्या कन्स्ट्रक्शनमुळे पोचणार. म्हणजे शेवटचा प्रसंग आता ऑडियन्ससाठी फोडायला नको, पण ती आई जिथे पोचते आणि त्या मुलीशी जे अंगाई म्हणताना बोलते, दॅट इज अ स्लाइटली टर्न अराउंड, जिथे त्यांचं नातं ती आता आई होते मुलीची, मुलगी आई होते, असं जे आहे टर्न अराउंड, तो कसा होतो आता तो एक्सपिरियन्शियली होतो. हा जर मी आपण शब्दांमध्ये म्हणला असता आई आज आजपासून आता तूच माझी मुलगी आहेस ग किंवा तू माझी आई झालीस, तर ते तसा इम्पॅक्ट आला नसता. सो गंमत अशी असते की ऍज अन अम्बिशन द लेयर्स जे पोचवायचे आहेत ते त्या सीन मधनं कन्स्ट्रक्ट व्हावेत असं आपल्याला अटेम्प्ट करत राहतो. आणि त्यामुळे तो जो प्रवास आहे ना तिचा, तो सगळा प्रवास बघून ऑडियन्सही कुठेतरी ना आज आम्ही आता आमच्या आईशी कसं वागायचं हे आम्हाला कळलं असं म्हणतात. पण नाटकात कुठे असं सांगितलेलं नाहीये की असं वागा किंवा असं म्हणतच नाही नाटक, पण एक तो एक्सपिरियन्शियलीच कळतं. किंवा एक मोठी थीम नाटकात जी आहे अनरिझॉल्व्ह ट्रॉमा ऑफ आधीच्या नात्यांचा, आधीच्या पिढीमध्ये काही गोष्टींविषयी बोललं जायचं
0: नाही
1: आणि त्या केलेल्या माणसाविषयी वाईट बोलायचं नाही किंवा हे सगळं जे दबकं असतं तो पण एक मोठा थिमॅटिक प्रोग्रेशन होतो जो पण ऑडियन्सला कळतो की ऍक्च्युअली आपण एकमेकांशी जर मना मोकळं जर बोललो तर किती सोपं झालं असतं. शेवटी पण ती मुलगी म्हणते आई आई तुम्हाला आजपर्यंत कधी सांगितलं नाही माझ्या जन्माची कहाणी. सो वेगळ्या प्रकारे हे सूचन होतं की अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता, यू कॅन हँडल युअर इंटिमसी इज दिस वे. आणि हे तर मोठं आहे की आपल्या इंटिमेट नात्यांमधलं जे काही आपलं रेझोनन्स असतो किंवा त्याच्यातलं जे आपलं ट्युनिंग किंवा मिस ट्युनिंग असतं दॅट अफेक्ट्स अवर लाईफ बिग टाईम.
0: येस,
1: हे मोठं येतच त्याच्यातनं
0: डेफिनेटली. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये मी संजय लेले, असे नमी नसे नमी या नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांचे,
1: की अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता, यू कॅन हँडल युअर इंटिमसी इज दिस वे. आणि हे तर मोठं आहे की आपल्या इंटिमेट नात्यांमधलं जे काही आपलं रेझोनन्स असतो किंवा त्याच्यातलं जे आपलं ट्युनिंग किंवा मिस ट्युनिंग असतं दॅट अफेक्ट्स अवर लाईफ बिग टाईम.
0: येस,
1: हे मोठं येतच त्याच्यातनं.

0: ती इतकी घट्ट असतात, परंतु घट्ट असली तरी सुद्धा ती एवढी ओपन नसतात की डिस्कशन होऊ शकेल एज यू एक्सप्लेन जस्ट आईच्या आणि मुलीच्या बाबतीमध्ये. आणि काही इमोशन्स या तिघींनी त्या नाटकामध्ये अशा दाखवलेल्या आहेत की त्याच्यामध्ये शब्दांचा वापर न करता, आणि म्हणून मी म्हटलं की रीडिंग बिटवीन द लाईन्स. तर हे एक्सपेक्टेशन लेखकाच्या दृष्टीने होतं की त्याच्यामध्ये दिग्दर्शकाचा हात होता, दिग्दर्शकीचा हात होता म्हणायला हरकत नाही अमृताचा, की येस की की की शब्द नाही आहेत परंतु ती भावना, ते इमोशन्स, त्या दोघींची रिलेशनशिप, त्या तिघींची रिलेशनशिप ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. कसं काय
1: हो म्हणजे काय लेखकांनी किती हुशारीने लिहून, मी काय लिहिणार प्रेग्नंट पॉज आणि दोघ जण एकमेकांकडे बघतायत, पण ते त्या प्रेग्नंट पॉज मध्ये जे काढायचं आहे दॅट इज द टोटली त्या ऍक्टर्सच्या हातातलीच गोष्ट आहे. आणि नाटकासाठी फायनली ते त्यांनी ते सगळ्या जागा भराव्या लागतात, त्यामुळे दिग्दर्शक आणि नटांनी मिळून त्या जागा जिवंत कराव्या लागतात. म्हणजे मनात काही ठिकाणी मी माझ्या मनात कंसातल्या सूचना असतातच ना की असं असं आहे असं असं आहे, पण काही ठिकाणी ऍक्टर्स त्याच्या पुढेही जाऊन गोष्टी ऍड करतात. एकदा त्यांना सूर कळला की त्यांना त्या गोष्टी फ्लो व्हायला लागल्या की ऍक्टर्स करतात. आता शेवटचा सीन विशेषतः अमृतने दीपाची शेवटची सलून की त्यांची कन्फ्रंट सर हसबंड त्याचा तो जो आहे तो तिने ते सगळं डिझाईन तिचं आहे ते, कारण मला ते दिसत नव्हतं कसं होणार आहे. काही काळ लेखकाला तेवढं सगळंच दिसतं असं नाही, एखादा त्याला गॅप्स पण असतात ना, म्हणजे आय कॅन सी वन थिंग क्लिअरली, पण काही मला दिग्दर्शकावर सोडून दिलेले असतात मी किंवा नटांनी आता भरावी जागा मधली असं रिलाय व्हावंच लागतं. त्यामुळे ते लाईन्स बिटवीन द लाईन्स भरणं हे नटांचीच जबाबदारी आणि दिग्दर्शकाची
0: असते. पण इतकं खरंच मी अगदी सारखं सारखं म्हणतोय, तीन चार झाले मला नाटक बघून, पण इतकं ते सगळं अप्रतिम चक्खल सगळं बरोबर बसलेलं आहे. म्हणजे त्याच्यातले नट आणि त्याच्यातले त्यांचे दोघा सगळ्यांचे एकमेकांचे संबंध स्टेजवरचे, ती जी मगाशी तू म्हणालास त्याप्रमाणे की जी ती लय साधावी लागते आणि जी लय असते ती या तिघांच्या ऍक्टिंग मध्ये इतकी अप्रतिम दिसते स्टेजवर, की कुठेही मला असं सारखं जाणवतं की जाणवत होतं माझ्या बायकोला सुद्धा आणि मला सुद्धा की हे आपल्या घरामधलं चाललेलं आहे. आणि प्रेक्षकांकडून सुद्धा, म्हणजे माझ्या काही मित्रांनी नाटक बघितलं तेव्हा त्यांना सुद्धा असंच वाटलं की हे प्रेक्षकांच्या आपापल्या घरामध्ये चाललंय. तर लोकांनी असा कधी अनुभव सांगितला नाटक झाल्यानंतर?
1: हो म्हणजे काय होतं बऱ्याच जणांना त्याचं जी रचना आहे ती रिअलिस्टिक पद्धतीची आहे ना, म्हणजे डायलॉग सुद्धा आपण नेहमी जसे बोलतो घरगुती तसेच डायलॉग आहेत ते, पण ते फार लोडेड आहे. म्हणजे ते वाटताना ते कॅज्युअल किंवा साधे वाटतात पण दे आर लेअर्ड, पण त्यामुळे तो ड्रामा तयार होतो. पण त्यामुळे लोकांना बघताना असं वाटतं मी घरात असंच वावरतो घरात असंच बोलतो. मग एक तर काही प्रेक्षक तर म्हणाले मला तर असं वाटलं मी बघू नये यांच्याकडे यांच्या घरातल्या इंटिमेट सीनकडे, इतपत मला वाटतंय आता इतकं ते जास्त आपलं दाखवत आहे की मी चोरून बघतो ह्या घरात असं मला फिलिंग आला असं त्यांचं म्हणणं होतं, विच वॉज अ व्हेरी गुड कॉम्प्लिमेंट. म्हणजे इतकं खरं तयार होतं तिथलं जे काही वावर आहे सगळ्यांचं की त्यांना असं वाटलं मी पीपिंग टॉम तर होत नाही ना यांच्या घरात आता बघून
0: असं तसं जाणवत की अरे की हे आपल्या घरी, म्हणजे माझ्या सासूबाईंचं किंवा माझ्या मावशीचं किंवा या हे सगळ्या डोक्यामध्ये त्यावेळेला येतात हे नाटक बघताना.
1: नाही कारण त्या पात्र जी जनरेट झाली आहे ते मी हे सगळी माणसं बघूनच लिहिलेली आहेत ना, ती माणसं सगळी त्या ह्याच्यातनं उतरली आहेत लेखनातनं आणि ह्या लोकांनी जीवन दिलं, त्यामुळे ते इमिजिएटली तुम्हाला तुमची मावशी आठवणार, तुमची आई, तुमची सासूबाई, एखादी मुलगी शेजारची, परदेशातली मुलं, ही सगळी तुम्हाला खटखट खटखट दिसणारच डोळ्यापुढे.
0: पुन्हा एकदा परत दिग्दर्शनाच्या बाजूला थोडस वळतो. दिग्दर्शकाला लेखकाच्या संवादांमधली प्रेरणा समजणं असं म्हटलं जातं आणि ती आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं काम हे दिग्दर्शकाचं असतं. दोघेही एकाच घरामधनं आल्यामुळे आणि म्हणजे आय कॅन इमॅजिन सकाळ दुपार संध्याकाळ नाटकाबद्दल घरामध्ये बोलणं चाललेलं आहे, तर डज इट ऑल्सो क्रिएट अ रिस्ट्रिक्शन?
1: म्हणजे काय लकीली अमृत आणि माझ्या बाबतीत असं आहे की हे आम्ही मित्र जास्त आहोत बाकीच्या पेक्षा जास्ती, त्यामुळे आम्ही खूप भांडमाड भांडण खूप करतो मी

0: काय म्हणजे की मला काय म्हणायचं आणि तुला काय म्हणायचं याच्याविषयी आमचे वाद चांगले होतात, पण देर इज नो लव्ह लॉस्ट म्हणजे ते आम्हाला माहिती आहे की आपल्याला ते काहीतरी आपण कशासाठी तरी करतोय आणि ही आपली मतं आहेत. आणि एका पॉइंटला वी डोंट मिक्स दॅट की मतं म्हणजे ट्रूथ नाही हे आम्हाला नीट माहिती आहे. ओपिनियनसाठी मतं आहेत पण दॅट नेसेसरी नॉट बी द फॅक्ट ना किंवा अल्टिमेट ट्रूथ. त्यामुळे हे करताना आमच्या प्रोसेसमध्ये मी काही गोष्टी मी सोडून देऊ शकतो की नाही तुला तसं करून बघायचं करून बघ, मग आता तुला काय मला मला वाटत नाही तसं करायला पण तुला वाटत नाही ऍज अ डिरेक्टर सो गो आहे. तर हे जे आहे किंवा एखादी गोष्ट मला वाटत नाही नाही हे असंच पाहिजे तर मी हटून राहतो. सो हे जे ऍस्थेटिक्स वरचं डिस्कशन आहे ते आमचं खूप होतं आणि लकीली ते इट इज अन इंटेलेक्च्युअल ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे मला काय म्हणायचं आणि हे असल्यामुळे आणि पुन्हा आमचे सेन्सिबिलिटी सिमिलर असल्यामुळे कलेकडे बघण्याच्यात फायदा होतो. म्हणजे आम्ही एका स्कूलमधनच बघतो कलेकडे त्यामुळे दॅट हेल्प्स अ लॉट. म्हणजे तिला आणि मला आवडणारी पिक्चर किंवा काही त्याच्यात डिस्कशन दे आर सिमिलर त्यामुळे मग तो खूप तशा अर्थाने ताण येत नाही. जर तिचा अप्रोच थोडासा जास्त असतं म्हणजे आता मला फार आहे की ह्या नाटकात हेच नाटक जर दुसऱ्या कोणी बसवलं तर दे कॅन जस्ट पंप अप अँड मेक इट मेलोड्रामॅटिक.
1: येस
0: कारण त्याच्यात लाईन खूप थिन आहे त्याची. कारण ते काय वाक्य ते म्हणलं की इमोट कसं करायचं ते खरं नको बोलूस तू असं गेलेल्या माणसाविषयी असं बोलायचं नाही का हे असं म्हणणं वेगळं आणि गेलेल्या माणसाविषयी तू असं का बोलतीयस हे पण करू शकतो माणूस ओव्हर ओव्हर द टॉप जाऊन. तर ह्या पर्टिक्युलर नाटकात खूप बारीक लाईन आहे.
1: येस आणि सोप्या लाईन्स आहेत परंतु मगाशी तू शब्द वापरला लोडेड एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट म्हणजे अतिशय लोडेड.
0: हा म्हणजे काल सोनाली बेंद्रे पर नाटकाला आली होती आणि तिने तेच तिची तिने फेसबुकवर पोस्ट करून टाकली नाटकाविषयी. उर्मिला मातोंडकर सोनाली असे सगळे एकत्र आले होते. सो शी मेड अ पोस्ट वेअर शी साइड दॅट इट इज अ म्हणजे मल्टी लेयर इमोशनली सेन्सिटिव्ह आणि ट्रुथफुल असं तिची पोस्ट आहे त्याच्याविषयी.
1: अच्छा
0: हा त्यामुळे हे जे लेखनाविषयी ती मला म्हणाली की तू फार अँड शी वॉज व्हेरी हॅपी की ती म्हणली की मला आनंद वाटतो की एक पुरुष एक स्त्रियांकडे इतक्या प्रेमाने किंवा व्यवस्थित बघू शकतोय असं ती एक कॉम्प्लिमेंट खूप येते की एक पुरुष असून सुद्धा तू सगळं स्त्रियांचं विश्व चांगलं निर्माण केलंस.
1: आता थोडस आपण तुमच्या बाकीच्या एक्सपिरियन्स कडे जाऊया म्हणजे सिरीज मध्ये काम केलं त्याच्यानंतर मग मग अशी उल्लेख केला तसं पुनश्च हनीमून लिहिलं आणि डायरेक्ट केलं तो एक अनुभव आणि सिनेमातला अनुभव आणि नाटकातला अनुभव याच्यामध्ये काही असा फरक जाणवतो करताना किंवा नाटक वेगळं सिनेमा वेगळा.
0: एक तर काय माध्यमाची वेगळी मजा येते म्हणजे मला लहानपणापासून अभिनय करताना आपण वेगळे होतो ना. लेखन आणि दिग्दर्शन करताना किंवा प्रोड्युसर होताना जबाबदारी खूप असतात पण अभिनय करताना मी सुटतो मला मज्जा करता येते. मी आता फॉर एक्झाम्पल आत्ताच एक शिबानी अख्तर म्हणजे आता पूर्वीची शिबानी दांडेकर तुमच्या ओळखीचीच आहे त्यांची फॅमिली सगळी तिने आता डब्बा कार्टल नावाची सिरीज प्रोड्युस केली होती एक्सेल कडनं त्याच्यात मी काम केलं होतं. चव्हाण नावाचं पात्र होतं गुंडाचं होतं बंदूक वगैरे घेऊन तो बोलतोय शबाना आझमीनं दमदाटी करतोय असं सगळं पात्र आहे. सो हे सगळं करताना मज्जा येते आणि आपण लहानपणी चोर पोलीस खेळलेलो असतो तेव्हा असे आपण उभे राहिलेलो असतो तीन ती मग बंदूक घेऊन टिशू टिशू करतो वगैरे असं. सो तो जो एक चाइल्ड लाईकनेस आहे तो अशा प्रकारचा अभिनय करताना असे सिरीज करताना किंवा मुंबई डायरीज नावाची सिरीज केली त्यात मी इन्स्पेक्टर तावडे म्हणून एक होता तो फारच फायरी इन्स्पेक्टर होता जो मी 26-11 त्या हल्ल्याला तो परतून लावणारा इन्स्पेक्टर उभा केला होता. किंवा आता सायकल नावाची एक प्रकाश कुंटेची फिल्म होती त्यातला एक वेगळा माणूस असा साधा जसं सगळं उद्ध्वस्त होतं तरी तो आनंदी राहतो. सो हे सगळे अभिनय करताना मज्जा येते आणि फिल्म साठी करताना तुम्हाला तो कॅमेरा बरोबर फ्रेंडली व्हावं लागतं. दॅट इज युअर ऑडियन्स हे लक्षात घ्यावं लागतं आणि क्रू तुमचं त्यातला टेम्पररी फीडबॅक मेकॅनिझम असतं वेरज नाटकात आपला अख्खा जो समोरचा ऑडियन्स आहे तो फीडबॅक देतो आपल्याला. सो तो फरक एक असतो जो लाईव्ह याच्यात आणि फिल्म मध्ये एकदा झालं की झालं कॅन झालं त्यानंतर बदल करता येत नाही. लाईव्हला आपण प्रत्येक प्रयोगाला वेगवेगळं करू शकतो. मग त्याचा फायदा एवढा झाला मला पुनश्च हनीमून या नाटकाविषयी ते नाटक जवळपास मी 10 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे लिहित होतो. आम्ही प्रयोग करायचो मग मला काहीतरी खटकायचं मी बदल करायचो असं सतत चाललो होतो. फायनली 10 वर्षानंतर मी अमृत म्हणले आता आणि मग मला वाटले आता मला जमलं मला हवं ते. पण ही लक्झरी थिएटरची आहे ना.
1: येस येस,
0: की हा सीन बदलून बघूया, हा असा करून बघू. नाही नाही, मला पटत नाही, पटत नाही मला. मी पुन्हा 4-6 महिन्यांचा नाटकाकडे परत यायचो. असं एक काहीतरी आपल्याला इच काटा रुतला आणि तो निघतच नाही असं झालं होतं माझं त्या नाटकाविषयी.
1: आणि म्हणजे हे पुनश्च हनीमूनच मला वाटतं तुम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा
0: केलं होतं, असे प्रयोग झाले होते. येस येस, जपानला केला आम्ही, तिथल्या महाराष्ट्र मंडळासाठी जपानचा पण हा प्रयोग झाला होता. मुग्धा यार्दी नावाची आमची मैत्रीण तिथे होती, तिने 2015 आसपास कधीतरी आम्ही केला होता जपानमध्ये.
1: अच्छा,
0: आणि 2 वर्षापूर्वी अमेरिकेत केला होता प्रयोग त्याचा.
1: आणि डबा काटेल तर आमच्या इकडच्या, म्हणजे शिबानी त्याच्या प्रोड्यूस केलेला असल्यामुळे आमच्या इकडच्या बऱ्याचशा लोकांनी डबा काटेल बघितलं आणि सुंदर आहे, म्हणजे खरोखर बघण्यासारखं आहे, मजा आहे त्याच्यात. डेफिनेटली डेफिनेटली. संदेश, आपण एक थोडासा ब्रेक घेऊ आणि पुढच्या प्रश्नांकडे, नाटकाविषयी सुद्धा आणखी अजून काही थोडेसे प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आहेत, तर आपण त्याच्याबद्दल

0: संदेश पुनः एक दा नमस्कार आमच्या सिडनी करांतर्फे मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण संदेश कुलकर्णी यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतोय. संदेश असे नमी या नाटकाचे लेखक आणि हा आपल्या कार्यक्रमाचा दुसरा भाग आता आपण सुरुवात करतोय. संदेश मला थोडस त्या नाटकामधल्या कलाकारांबद्दल प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे नाटक लिहिताना किंवा अमृताच्याकडे या नाटकाबद्दल विचार करताना नीना कुलकर्णींचं नाव किंवा शुभांगी गोखले या डोक्यामध्ये होतं आणि होतं का, म्हणजे हा पहिला प्रश्न. आणि हे कसं जुळून आलं, म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली?
1: हा म्हणजे लिहिताना थेट एक पात असं नसतं, कारण मी जसं म्हटलं तसं पात्र निर्माण करणं, जो माझी आई मावश्या ज्योती ते असं मिक्सचर होतं, तसं आपल्या ह्या वया गटातल्या कुठले कोण करू शकेल याच्याविषयीचं अमृताच्या डोक्यात कल्पना होती. पण तिला शुभांगीचं मात्र आधीपासून वाटत होतं, कारण तिला हे करायचंय आणि ती तिच्या लहानपणापासून ओळखते सुद्धा. म्हणजे शुभांगी ती अमृता लहान असल्यापासून तिची ताई असल्यासारख्याच स्टेटसला होती, म्हणजे त्यांच्या लग्नात नाचली होती वगैरे अमृता, असं तिला काही काही मेमरीज आहेत. सो तिला शुभांगीनी करावं असं वाटत होतं. आणि मग हे करताना नीना ते नंतर पिक्चर मध्ये आली तिच्या डोक्यात की आपण हे करू शकतो, कारण त्या डिग्निटीनी सगळं कॅरी करायला ह्या प्रकारचा रोल. सो आणि दे ऍडेड क्वाईट अ लॉट, म्हणजे त्यांनी बऱ्याच गोष्टी ऍड केल्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तो जो कावळा तयार केला होता त्याचं नाव भैरू ठेवा, हे शुभांगीचं म्हणणं आहे. असं असं काय काय किंवा रामकृष्ण हरी म्हणण्याचं त्या हेचं जे आहे दुसऱ्या बाईचं केअरटेकरचं ते तिचं ऍडिशन आहे. सो असं काहीतरी पात्रांचं काहीतरी करणं होत जाते. ऍक्टर्स कीप ऑन ऍडिंग क्वाईट अ लॉट.
0: आणि नीना
1: मला तर थिएटर विषयी असं वाटतं ना की ते ऍक्टर्सचं मीडियम आहे. म्हणजे लेखकांनी जरी लिहिलं तर तिथे जाऊन त्याचे काही फ्लॅश आणि ब्लड भरायचं ते ऍक्टर करतात.
0: आणि आणि म्हणजे तसं म्हणतात त्याप्रमाणे नाटक हे कुठे एका माणसाचं नसतं, दिग्दर्शकाचं किंवा म्हणजे इट इज अ टीम एक्सरसाइज, टीम एफर्ट. आणि त्याच्यामध्ये नेपथ्य येतं, त्याच्यामध्ये संगीत येतं, जे सगळं या नाटकामध्ये अतिशय उत्तम जुळून आलेलं आहे. आणि नीनाचं मला वाटतं की बऱ्याच वर्षानंतर ती पुन्हा रंगभूमीवर या नाटकामधनं आली आहे.
1: ती तिला कसं असतं, तिला चांगलं काहीतरी हवं होतं पुन्हा.
0: येस,
1: ती म्हणली की आता ह्या पर्टिक्युलर ह्याच्यात मी पुन्हा जर नाटक करायचं असेल तर, कारण नाटकाचं देणं तिला माहितीये. तिने इतकी ती मंजीवळी कलाकार आहे की तिला माहितीये की ते नाटक किती डिमांडिंग असतं. आणि तिच्या एजला तिला करताना तिला तशा प्रकारचं हवं होतं की जे मला आय कॅन गिव्ह माय फुल. सो ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती म्हणाली नाही मी ती सिरियल करत होती टेलिव्हिजनवरची त्यावेळी. म्हणजे तुला नाटकाचं कसं काय जमणार नीना ताई तुला? ती म्हणे हे बघ संदेश, नाटक मला आवडले, मला जर ज्यांनी पुन्हा नाटक करायची प्रेरणा मिळवत तसं हे नाटक आहे तर आय विल डू इट. मी करेन. आणि तिने केलं बोलते, म्हणजे तिची ती सिरियलची धावपळ कशी असायची, आय हॅव सीन दॅट. ते शूटिंग करून ती यायची, हे करायची. आणि म्हणजे इट इज रिअली डिफिकल्ट थिंग टू पुल ऑफ, म्हणजे एवढं एक्झॉस्टिंग प्ले येते.
0: आणि म्हणजे तुम्ही नाटकाच्या आधीच अनाऊन्स करता की कर्टन कॉल्स घेतले जाणार नाहीत, कारण नाटक संपल्यानंतर सुद्धा प्रेक्षक वर्ग असे सगळे प्रेक्षक असे स्तब्ध बसलेले होते एक अर्धा मिनिट एक मिनिट. आणि मग जेव्हा लाईट्स वगैरे आले तरी सुद्धा सगळी सभागृहामध्ये शांतता होती. म्हणजे इतक्या प्रत्येकाच्या मनावर त्या नाटकाचा परिणाम झालेला होता. म्हणजे मग हे 200 प्रयोग करणाऱ्या कलाकारांवर त्याचा किती परिणाम होत असेल?
1: होतोच ना, होतोच. पण ही सूचना जी आहे ना ही नीनाताईंची, म्हणजे तिला आता तिचा अनुभव खूप आहे ना, तर तिने ही सूचना दिली की आता आजकाल, कारण कर्टन कॉल इज बिकम अ काइंड ऑफ प्रत्येक नाटकाला घेतातच.
0: राईट.
1: ही म्हणाली पण हे नाटक वेगळं आहे ना संदेश, तू वेगळं लिहिलंयस तर कशाला तू कर्टन कॉल घेतोस, असं तिनेच सुचवलं. कारण पहिल्या एक दोन प्रयोगांना घेऊन बघितलं, ती म्हणली नाही इट इज नॉट वर्किंग, कारण ते तुटतीये सगळी जी तयार केलेलं सगळं जादू आहे ती तुटतीये. तर रिथिंक अबाउट इट. आजकाल काय होतं, सोशल मीडियाच्या जाहिरातीसाठी तो शेवटी प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत आणि कलाकार ओवेशन घेत आहे, खूप फायदेशीर ठरतं. ऍज अ प्रोड्युसर माझा तो मोह होता, पण मग नीना त्यांनी सांगितल्यावर कलाकारांनी म्हणलं नाही बरोबर आहे, इट डझंट मेक सेन्स की पीपल शुड बी ब्रॉट टू दॅट काइंड ऑफ सडन रियालिटी. त्याला त्या नाटकाच्या अनुभवामध्ये राहू दे.
0: येस, आणि राहतात. म्हणजे डेफिनेटली ओळख नसताना सुद्धा काही जणांशी मी बोलत होतो आणि प्रत्येक म्हणजे लोक म्हणत होते एकमेकांशी बोलताना की किती वास्तववादी नाटक आहे हे, आपल्या आपल्या घरातली घरातलं नाटक आहे. त्यामुळे डेफिनेटली त्याचा इफ न कर्टन कॉल न घेण्याचा डेफिनेटली इफेक्ट होतो. आणि लेखनाच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा की नाटकाच्या लेखनासाठी असं काही तयारी करावी लागते किंवा त्याच्यामध्ये काही असे कोर्स असतो की ज्याचा काही किंवा कोणी दुसऱ्या लेखकांची काही त्याच्यासाठी मदत किंवा काय म्हणायचं त्याला काही मार्गदर्शन काही झालं?
1: हो, म्हणजे एका अर्थाने ते कसं आहे, प्रोसेस मधनं ते होतच असतं. म्हणजे जॉर्ज बर्नार्ड शॉ काहीतरी 58 वर्षाचं असताना त्यांना म्हणाले होते की तुम्हाला हे नाटक लिहायला किती दिवस लागले, तर ते म्हणाले 58 वर्ष लागली. म्हणजे रायटरची सगळी लाईफच त्याला थोडा वेळ तिथपर्यंत आणून देते लिहिण्यासाठी. पण डेफिनेटली काही गोष्टी हेल्प होतात. म्हणजे माझं तेंडुलकरांशी बरोबर माझा खूप संपर्क होता. त्यांच्या मी कोवळीवन नावाच्या याच्यावर नाट्य रूपांतर केली होती पूर्वी, किंवा इलकुंचवार पुण्यामध्ये असताना त्यांचं एक ललित कला केंद्रामध्ये वर्कशॉप अटेंड केलं होतं. आणि मला आणखीन एक फार मोठी संधी मिळाली, रॉयल कोर्ट लंडन साठी मला चार्ल्स वॉलेस फाउंडेशनची स्कॉलरशिप मिळाली होती. आणि तिथे एक महिनाभर मी इंटरनॅशनल रेसिडेन्सी करून आलो त्यांची तिथली. आणि ते पूर्ण रायटर सेंट्रिक असल्यामुळे ते रॉयल कोर्ट थिएटर, त्याचा एक खूप वेगळा कॉन्फिडन्स आणि जगातलं हे बघण्याचा फायदा झाला. कारण आम्हाला महिनाभर तिथली लंडन मधली नाटकं बघायला मिळाली, वेगवेगळे मेंटर. हॅरोल्ड पिंटर म्हणजे ज्यांना नोबेल मिळाले ते आम्हाला एक सेशन घ्यायला आले होते.
0: अरे वा, ओके.
1: सो इट बिकम्स अन आय ओपनर. म्हणजे त्यांनी जे फरक पडतो ना आपल्या अनुभवाच्या प्रकटीकरणामध्ये, तो खूप फरक त्याचा माझा संचित गोळा झाला त्याच्यासाठी नक्कीच मला वाटतं. या सगळ्या मंडळींचं सगळं होऊन दॅट हेल्प. आणि रॉयल कोर्टचं मला का खूप आहे वाटतं की त्यांच्याकडे बिलबोर्ड जो बाहेर जाहिरातीचा असतो तो असा नसतो की कोण ऍक्टर आहे, इट इज अबाउट ओनली द रायटर.
0: अच्छा अच्छा.
1: म्हणजे आता घाशीराम कोतवाल असेल तर बिलबोर्ड विल बी विजय तेंडुलकर घाशीराम कोतवाल,
0: राईट?
1: दॅट्स इट.
0: Yes.
1: बाकी सगळे इन्सिडेंटल आहेत, रायटर इज ऍट द सेंटर. सो हे मला खूप आवडलं होतं की हा, किंवा एक एस्पिरेशन म्हणतो, मी विजय तेंडुलकरांकडे लहान तरुण असताना त्यांचं नाटक केलं गेलो होतं, तर त्यांनी कोणाला तरी कार्ड त्यांनी बघितलं होतं, त्याच्यावर लिहिलं होतं विजय तेंडुलकर रायटर. तर फक्त एवढंच लिहिलं होतं. तर मला असं वाटलं मी मोठा झालो असं एक कार्ड छापून घेणार आहे, संदेश रायटर. सो ऑल दीज इन्स्पिरेशन हेल्प यू टू बिकम अ रायटर, दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से. की एक ते प्रोफेशन तुम्ही बघत असता ना त्याच्यातलं.
0: पण मग आता तू टेली सिरीज मध्ये काम केलेलं आहे, सिनेमामध्ये काम केलेलं आहे, नाटकामध्ये काम केलेलं आहे, डायरेक्शन केलेलं आहे आणि लिखाण केलेलं आहे, या सगळ्या आवडतं काय?
1: नाही, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू चूज, कारण मला सगळ्यामध्ये वेगवेगळी मजा येते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये करताना वेगवेगळी मज्जा येत राहते ना. पण मला सगळ्यात म्हणजे द हॅपीएस्ट आय एम इज टू राईट. एकटा बसून जेव्हा लिहित असतो ना, म्हणजे नाटकच फक्त नाही तर मी काहीही लिहित एकटा बसलेलो असतो की दॅट आय एम, मला मज्जा येते. मी खूपच आय एन्जॉय दॅट, जस्ट टायपिंग दॅट, ते शब्द तयार होत आहेत त्याची एक मज्जा. म्हणजे मी एक लहान मुलांचं मोंटुकले दिवस नावाचं पुस्तक पण लिहिलंय, तर ते लिहिताना मला त्याची मज्जा येते. आय एम चाइल्ड लाईक आनंद मिळतो मला ते प्रोसेसचा. म्हणजे आता इनफॅक्ट तुमच्याशी बोलताना आज मी आता ऑलमोस्ट माझं कम्प्लीट होतं, एक मी लहान मुलांचं नाटक कम्प्लीट करत आणलं.
0: अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
1: असं 2 अंकी लहान मुलांचं नाटक लिहितो मी.
0: बर, अच्छा. आणि लहान मुलांचं नाटक म्हणजे काय, वय त्यांचं साधारण
1: थोडस असं, म्हणजे आता तो जाईल ज्याला कळायला लागलं, 5 ते 15 पर्यंत जाईल ते असं मला वाटतंय. म्हणजे पण आता कसं आहे, हे सगळं माझे गेस्ट वर्क आहे, ते ऍक्च्युअली आपलं पुन्हा फीडबॅक घेऊन अडॅप्ट करावं लागेल.
0: येस. आणि त्या वयाचे कलाकार आपल्याकडे मिळतात?
1: नाही, मी काय केलं ना, कलाकार त्यातले मोठे.
0: अच्छा, ओके.
1: बैल आहेत,
0: ओके,
1: बैल आहेत, काही बरेच हे आहेत, गाढव आहे, असं सगळं आहे. ते गंमत आहे, वेगळीच गंमत आहे.
0: ओके, साऊंड इंटरेस्टिंग.
1: अगदी अगदी.
0: आणि आता व्हॉट इज द, म्हणजे हे एक प्रोजेक्ट झालं, म्हणजे माझा
1: नक्कीच आहे.
0: हा, की आता आणखी कुठे काय डोक्यामध्ये विचार आहे?
1: नाही, मला हे लहान मुलांचं नाटक नक्की करायचंय आणि ते होपफुली मला व्यावसायिक रंगभूमीवरच करायचंय, असा एक प्रयत्न राहील माझा. हे नाटक या वर्षाभरात मला ते करायचंय. अजून माझ्या डोक्यात नाटकाचे खूप सारे विषय आहेत जे मला कागदावर आणायचे. मला फिल्म हे डोक्यात आहे, म्हणजे इतकं मला लिहायचं ना की मला एक आयुष्य अपूर पडणार आहे असं मला दिसतंय ऑलरेडी. मला इतकं इतकं सुचतं, इतक्या नोट्स काढले आहेत मी की कधी करणार मी, तर कारण त्याची एक पेस असते ना, तेवढा वेळ द्यावा लागतो. नंतर शिबानी बरोबर एक चर्चा चालली एका प्रोजेक्ट साठी, वी आर वर्किंग टुगेदर फॉर समथिंग, ते आता असं म्हणजे मग इतकं सगळ्या गोष्टी घडावायच्या आहेत असं आहे ते. म्हणजे की बघू कुठल्या मी आता असं थोडंसं त्याच्याविषयी असं झालोय की आपल्याला खूप काही म्हणायचं, ज्यांना कोणाला आधी नंबर लावायचं ते लावू लावू देतात ते प्रोजेक्ट.
0: पण डेफिनेटली म्हणजे या सगळ्यासाठी म्हणजे लुकिंग ॲट युअर एन्थुझियाझम आणि लुकिंग ॲट युअर एनर्जी आय एम शुअर यू विल बी एबल टू अचीव्ह दॅट.
1: थँक्यू. म्हणून मी परवा यांचं वाचत होतो ना, आपल्या सगळे सिनियर रायटर्स, आता अँथनी हॉपकिन्स मी परवा बघत होतो की तो ह्या एज मध्येही करतोय, क्लिंट इस्टवूड 92 ला जाऊन काम करतोय. समथिंग विच इज व्हेरी इन्स्पायरिंग. म्हणजे सो आय वॉन्ट टू कीप ऑन रायटिंग आणि प्रोड्युसिंग.
0: अँथनी हॉपकिन्स चे नवीन पुस्तक वाचला का, यू गॉट इट किड?
1: नाही वाचले.
0: अच्छा,
1: नाही वाचलेलं नाही.
0: छान छान छान लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणजे आय आय रिस्पेक्ट अँथनी हॉपकिन्स ऑफकोर्स. तर संदेश, आजच्या या आमच्या कार्यक्रमामध्ये एवढा वेळ काढून आमच्याशी इतक्या गप्पा गोष्टी केल्या त्याबद्दल, आणि मी म्हटलं म्हणजे धन्यवाद आणि ऑफकोर्स कॉंग्रॅच्युलेशन्स की अतिशय सुंदर नाटक लिहिलेलं आहे. पुढची नाटकं सुद्धा बघायला आवडेल. आमच्याकडे सुद्धा नाटक पुढच्या वर्षी आम्हाला 40 वर्ष होतील सिडनीमध्ये 3 नाटक चालू करून. 87 साली आम्ही सुरुवात केली. या तर पुढच्या वर्षी आहे आपला हा कार्यक्रम झाला की आल कॉल यू, किंवा आम्हाला एखादं तुमचं स्क्रिप्ट नाटक करायला इथे करायला मिळेल म्हणून. या डेफिनेटली काहीतरी करू. आणि तुमचं सुद्धा नाटक असे नमी नसे नमी इथे आम्हाला सिडनीमध्ये जर आमच्या सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना बघायला मिळालं तर डेफिनेटली आवडेल.
1: आम्ही पण वी आर लुकिंग फॉरवर्ड. आता चाललंय अमेरिका, युके, तर तिकडे पण आपण ऑस्ट्रेलियाचा प्लॅन करूच. वी वुड बी मोर देन हॅपी.
0: या डेफिनेटली. सो ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. आणि
1: थँक्यू.
0: आणि आपण नक्कीच पुन्हा केव्हा तरी गप्पा गोष्टी करू. अमृता बरोबर, नीना बरोबर, शुभांगी बरोबर गप्पा गोष्टी करायला नक्कीच आवडेल आम्हाला.
1: डेफिनेटली डेफिनेटली. खूप मस्त वाटलं गप्पा मारून.
0: येस, आणि आम्हाला सुद्धा खूप गोष्टी कळल्या. म्हणजे लेखकाबरोबर गप्पा मारायच्या म्हणजे मला भीती वाटत होती की अरे मी काय करू, कसे प्रश्न विचारू, काय. पण आपला वेळ चांगला गेला.
1: अग्रीज म्हणजे.
0: Definitely. Okay. Thank you.
1: Thank you. Thanks a lot. Bye.
2: Yeah. धन्यवाद संजय जी. श्रोते हो, कार्यक्रमात पुढे आपण ऐकणार आहोत सिडनी डायरी.

0: नमस्कार श्रोते हो, मी अपर्णा बक्षी आजची सिडनी डायरी सादर करते। आजच्या सिडनी डायरीमध्ये ऐकूया काही स्थानिक बातम्या आणि काही रंजक माहिती। मिंटो मॉलमध्ये ब्रेस्ट स्क्रीन NSW ची मोफत स्तन कर्करोग तपासणी सेवा। ब्रेस्ट स्क्रीन NSW तर्फे 6 जुलै ते 24 जुलै 2026 ह्या कालावधीत मिंटो मॉल कार पार्क येथे मोबाईल ब्रेस्ट स्क्रीनिंग व्हॅनद्वारे पात्र महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी उपलब्ध करून दिली जाणार आहे। आरोग्य तज्ज्ञांच्या मते स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी, कमी आक्रमक आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढते। 50 ते 74 वर्षे वयोगटातील महिलांना दर 2 वर्षांनी नियमित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येते, तर 40 वर्षांवरील सर्व महिला या सेवेसाठी पात्र आहेत। तपासणीसाठी 1320 50 ह्या क्रमांकावर फोन करून किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करता येतील। मर्यादित स्लॉट उपलब्ध असल्यामुळे महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आवश्यकतेनुसार थेट व्हॅनवर जाऊनही मदत मिळू शकते। ह्याशिवाय स्तन, गर्भाशय, ग्रीवा अर्थात सर्वायकल आणि आंत्र म्हणजे बावल कर्करोगाविषयीही जनजागृतीसाठी मोफत माहितीपर सत्रांचेही आयोजन करण्यात येणार असून हा उपक्रम महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे। 25 जून 2026 रोजी ऑस्ट्रेलियातील अपक्ष खासदार जाली स्टेगॉल वारिंगा आणि अलेग्रा स्पेंडर वेंटवर्थ यांनी कम्युनिटी स्ट्रॉंग ऑस्ट्रेलिया या नव्या मध्यममार्गी अर्थात सेंट्रिस्ट राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली। वाढती महागाई, घरांच्या परवडणाऱ्या किमती, हवामान बदल, आरोग्य, शिक्षण आणि राजकीय पारदर्शकता ह्या मुद्द्यांवर भर देत प्रमुख पक्षांना पर्याय उपलब्ध करून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे। तसेच अलीकडील निवडणूक कायद्यातील बदलांमुळे अपक्ष उमेदवारांसमोर निर्माण झालेल्या अडचणींना उत्तर म्हणून हा पक्ष स्थापन करण्यात आल्याचे संस्थापकांनी सांगितले। या पक्षाने ऑस्ट्रेलियन इलेक्टोरल कमिशनकडे नोंदणीसाठी अर्ज केला असून आगामी फेडरल निवडणुकांमध्ये प्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे। सिडनी कालिदास जयंती 2026। मराठी असोसिएशन सिडनी इंक अर्थात मासी तर्फे कालिदास जयंती 2026 निमित्त साहित्य सादरीकरणासाठी लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींना आमंत्रित करण्यात आले आहे। गद्य साहित्य 7 ते 10 मिनिटं आणि पद्य साहित्य 5 मिनिटांच्या मर्यादेत सादर करायचे असून विषयाचे कोणतेही बंधन नाही। लहान मुलांचे इंग्रजी लेखनही स्वीकारले जाईल, मात्र मराठी साहित्याला प्राधान्य दिले जाईल। साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 असून ईमेलद्वारेही नोंदणी स्वीकारल्या जातील। हा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजता पेनंथ हिल्स कम्युनिटी सेंटर सिडनी येथे आयोजित केला जाणार आहे। प्रवेश शुल्क मासी सदस्यांसाठी $20 आणि गैरसदस्यांसाठी $25 ठेवण्यात आला आहे। सिडनीमध्ये ख्रिसमस इन जुलै उत्सवाची सुरुवात 1 जुलै 2026 पासून होत असून हा हिवाळ्यातील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक मानला जातो। यंदाचा द रॉक्स ख्रिसमस इन जुलै फेस्टिवल 1 ते 20 जुलै 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे। ह्या उत्सवात युरोपियन शैलीतील ख्रिसमस मार्केट, कृत्रिम बर्फ, आईस स्केटिंग रिंक, लाईव्ह संगीत तसेच विविध हिवाळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे। दरवर्षी 1000 पर्यटक आणि स्थानिक नागरिक या अनोख्या हिवाळी उत्सवाला मोठ्या उत्साहाने उपस्थित असतात। काल झालेल्या फिफा विश्वचषक 2026 मधील ग्रुप डी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सॉकरूस संघाने पराग्वे विरुद्ध 0-0 अशी गोलशून्य बरोबरी साधली। संपूर्ण सामना चुरशीचा आणि बचावात्मक स्वरूपाचा राहिला। या महत्त्वपूर्ण बरोबरीमुळे ऑस्ट्रेलियाने ग्रुपमध्ये दुसरे स्थान मिळवत राऊंड ऑफ 32 आपले स्थान निश्चित केले। प्रशिक्षक टोनी पोपोविच यांच्या नेतृत्वाखाली संघाने शिस्तबद्ध बचाव, संयमी खेळ आणि उत्कृष्ट संघ भावनेच्या जोरावर स्पर्धेतील आगेकूच कायम राखली। तर आता ऐकूया हवामानाचा अंदाज। आजचे कमाल तापमान 16 डिग्री असे असून किमान तापमान 9 डिग्री असे आहे आणि मागच्या आठवड्यातल्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणानंतर येणाऱ्या आठवड्यात आपल्याला थोडा सूर्यप्रकाश आणि तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे। आता ऐकूया आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या घटना व गोष्टी। 28 जून पहिल्या महायुद्धाला सुरुवात करणारी ऐतिहासिक घटना। 28 जून 1914 हा दिवस जागतिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण ह्याच दिवशी ऑस्ट्रिया हंगेरी साम्राज्याचे युवराज आर्च ड्यूक फ्रान्स फर्डिनंड यांची बॉस्नियातील सारायेवो येथे हत्या करण्यात आली। या घटनेमुळे युरोपमध्ये मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आणि काही आठवड्यातच पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली। या हत्येनंतर ऑस्ट्रिया हंगेरी आणि सर्बिया यांच्यात संघर्ष वाढला आणि पुढे अनेक देश या युद्धात सामील झाले। जर्मनी, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटनसह जगातील प्रमुख शक्ती या युद्धात सहभागी झाल्याने हा संघर्ष जागतिक स्तरावर पसरला। इतिहास तज्ञांच्या मते 28 जूनची ही घटना 20व्या शतकातील जागतिक राजकारण पूर्णपणे बदलणारी ठरली आणि लाखो लोकांच्या जीवितहानीस कारणीभूत ठरलेल्या पहिल्या महायुद्धाचा पाया ठरली। त्याचप्रमाणे 28 जून 1919 वर्साया शांतता तहावर स्वाक्षरी पहिल्या महायुद्धाचा अधिकृत शेवटही झाला। 28 जून 1919 रोजी वर्साया शांतता तहावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे पहिल्या महायुद्धाचा अधिकृत शेवट झाला। ह्या ऐतिहासिक करारावर जर्मनी आणि मित्र राष्ट्रांमध्ये सहमती झाली असून युद्धानंतर युरोपातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली। ह्या तहामुळे जर्मनीवर कठोर अटी लादण्यात आल्या, ज्यामध्ये भूभाग कमी करणे, सैन्य मर्यादित करणे आणि मोठी युद्ध भरपाई भरणे यांचा समावेश होता। ह्या कराराने जगातील नकाशा पुन्हा रचला गेला आणि पुढील काही दशकातील जागतिक राजकारणावर त्याचा मोठा परिणाम झाला। इतिहासकारांच्या मते वर्साय तह हा शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असला तरी त्यातील कठोर अटींमुळे पुढील काळात नवीन संघर्षांची पार्श्वभूमी तयार झाली। याचबरोबर मी आजची सिडनी डायरी संपवते। पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच वेळेला। तोपर्यंत नमस्कार।
1: धन्यवाद अपर्णा।
2: श्रोते हो, चला वळूयात कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राकडे। या भागातील कार्यक्रमाचे शीर्षक आहे आसनांपलीकडचा योग। या कार्यक्रमासाठी आज आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ योगतज्ज्ञ श्री मनोज पटवर्धन यांच्यासोबत। श्रोते हो, श्री मनोज पटवर्धन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले ज्येष्ठ योगतज्ज्ञ असून मनोवर्धन योग संस्थेचे संस्थापक व संचालक आहेत। त्यांनी 28 वर्षे सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम व विविध योग स्पर्धांचे आयोजन करून लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानाचे विश्वविक्रम मिळवला आहे। विविध देशात योग कार्यशाळा, केंद्र सरकारच्या BSI मानक समितीवरील सल्लागार आणि योग ध्यान आणि प्राणायामावरील अनेक पुस्तकांचे लेखन ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये। अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले योगतज्ज्ञ श्री मनोज पटवर्धन यांच्याकडून आज आपण योगाविषयी सखोल माहिती जाणून घेणार आहोत। श्री मनोज पटवर्धन सर, आपल्या आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार। मनोज सर, गेल्या रविवारी दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला। योग सध्या जगभर सर्वत्र प्रचलित आहे, परंतु योग या विषयावर अजूनही फार समज अथवा गैरसमज आहेत। कुणासाठी योग म्हणजे फक्त एक्सरसाइज, तर कुणासाठी योग म्हणजे फक्त श्वसनाचे प्रकार, अनुलोम विलोम वगैरे। काहींना तर असं वाटतं योग म्हणजे फक्त प्रपंच त्यागून हिमालयात जाणाऱ्यांसाठी आहे, माझ्यासाठी तर नाही। तर योग नक्की काय याबद्दल आपण काही प्रकाशज्योत टाकू शकतात का?
1: हो सर, सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना। आणि गेल्या रविवारी 21 जूनला आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात जो साजरा झाला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांना आपल्या शुभेच्छा देतो। पंकज जी आपण विचारला तो प्रश्न अगदी बरोबर आहे की योगाबद्दल समजापेक्षा गैरसमजच खूप असतात आणि पूर्वीच्या काळी तर असं होतं की निवृत्त झाल्यानंतर अध्यात्म आणि योग हे विषय खास निवृत्तीनंतरच ठेवलेले आहेत त्यामुळे मग त्याच्यानंतर कुठेतरी एखाद्या आश्रमात जायचं किंवा हिमालयात जाऊन ती साधना करणं म्हणजे खरा योग। घरात राहून काही फारसं करता येत नाही पण असं काहीही नाहीये। आता काळाच्या ओघात हे सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे पण साधारणपणे योग म्हणलं की योगासनं असंच जास्ती असतं की त्याच्या पुढे जाऊन थोडस सूर्यनमस्कार म्हणजे एक शारीरिक हालचाली शारीरिक ऍक्टिव्हिटी कडेच आपला ओढा हा जास्ती असतो योगाच्या क्षेत्रामध्ये। आणि मग त्यात थोडासा योगाचा जे क्लासेस असतात 40-45 मिनिटाचा जो वर्ग असतो त्यात शेवटी एक थोडासा असावा म्हणून एक 4-5 मिनिटं प्राणायाम आणि मग शांतीमंत्र म्हणून 1-2 मिनिटं डोळे मिटून शांत बसणं म्हणजे ध्यान असं एकूण योग म्हणजे असं सर्वसाधारणपणे समजलं जातं। पण खरं तर असं आहे की पतंजली महामुनींनी 2350 वर्षांपूर्वी पतंजली योग दर्शन हे शास्त्र म्हणून जेव्हा जगापुढे आणलं तर त्यावेळेला त्यांनी अष्टांग योग अशा अर्थाने तो आणलेला होता। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी 8 अंग 8 टप्पे 8 मार्ग मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचे असे म्हणजे विवेकानंदांनी जे सांगितलंय की मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा मार्ग किंवा प्रवास म्हणजे योग आहे। तर त्याच्यासाठी पतंजली महामुनींनी हे 8 अंग दिली 8 मार्ग दिले आपल्याला। पण साधारणपणे आपण यमनियम हे फारसे कोणाला माहिती नसतात आणि आसनांमध्ये आपण जास्ती अडकून पडतो कारण आपल्याच शरीराची अभिव्यक्ती ही प्रत्येकालाच खूप एक्सप्रेशन खूप आवडत असतं आणि मध्ये वेगवेगळ्या मार्गाने करणं ऑफकोर्स आसनांचं महत्व आहेच पण आसनांपलीकडचा जो योग आहे ना तो जो प्रांत आहे तो खूप मोठा आहे। आणि खरं तर पतंजलींनी शेवटची जी 3 अंग आहेत ज्याला अंतरंग योग असं म्हटलं जातं धारणा ध्यान आणि समाधी आणि त्याच्या पूर्वीची त्या ध्यानाची पूर्वतयारी म्हणून प्राणायाम ह्याला बरंच महत्व दिलेलं आहे। तर अशा सगळ्या अर्थाने हा समज थोडासा प्रत्येकाच्या मनामध्ये स्पष्ट व्हावा की आसनांच्या पलीकडे सुद्धा एक व्यापक क्षेत्र असं योगाचं आहे आणि त्यात सुद्धा आजकाल स्ट्रेसफुल लाईफ जगत असताना ताणतणाव खूप असताना सायकोसोमॅटिक डिसीज मनोशारीरिक आजार होत असल्यामुळे भारतातल्या बऱ्याच संस्था या रिलॅक्सेशन टेक्निक हे शिथिलीकरणाची तंत्र शरीराची मनाची श्वासाची यावर खूप काम करतात त्यामुळे त्यात योगामध्ये आपल्यासाठी काय आहे हे थोडं समजून घेणं हे प्रत्येकाने मला असं वाटतं त्यामध्ये थोडस स्वारस्य दाखवायला हवं शिकायला हवं थोडीशी त्याबाबत साधना करायला हवी असं मला वाटतं।
2: नक्कीच धन्यवाद। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शारीरिक आर्थिक व भावनिक अशा सर्व पातळ्यांवर ताण म्हणजे स्ट्रेस वाढताना दिसतो आणि हा ताण योग्य प्रकारे हाताळता आला नाही तर तो पुढे जाऊन गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो। तर अशा परिस्थितीत योगाच्या माध्यमातून ताण कमी करण्यासाठी आणि आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या प्रभावी उपचार पद्धती आहेत का
1: सांगतो। यामध्ये कसं आहे की आसनांच्या माध्यमातून सुद्धा ताणतणाव हा कमी होतच असतो। सध्या असं झालंय की जगाची गती ही खूप वाढलेली आहे आणि त्या जगाचाच विश्वाचाच एक आपण ही भाग असल्यामुळे दिवसभर आपली ही शरीराची आणि मनाची गती ही खूप वाढत जाते आणि मग रात्री आपण झोपण्याची वेळ जेव्हा येते त्यावेळेला शरीर थकलेलं असतं त्यामुळे पाठ टेकल्यानंतर शरीर हे विश्रांती मागत असतं आणि ते विश्रांतीच्या स्थितीत थोडस जातही म्हणजे अर्धवट झोप अशी लागते पण मनाची गती जी वाढलेली तिने कमी करणं हे आणि ती गती तशीच राहते मन विचारातच गुरफटलेलं राहतं आणि त्यामुळे शरीर तर विश्रांती मागतंय थोडीशी विश्रांती घेत आहे पण मनाला विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की 7-9 तास जरी झोप आपण घेतली तरी सुद्धा उठल्यानंतर आपण जे म्हणतो असं एक छान बरं वाटतंय फ्रेश वाटतंय आणि आज दिवसभर आता मला काम करायला मी अगदी तरतरीत झालेलो आहे हा फील बऱ्याच वेळेला येत नाही आणि याचं मुख्य कारण जे असतं ते म्हणजे मनावरचा ताणतणाव हेच प्रमुख कारण आहे। आणि हा ताणतणाव कमी करण्यासाठी आसनांचा उपयोग होतोच म्हणजे पतंजलीनी स्थिर सुखम आसनम जे स्थिर आणि सुखकारक आहे ते आसन किंवा तशा पद्धतीने ते आसन करावं असं सांगितलं आणि तशा पद्धतीने जर केलं तर प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम किंवा ततो द्वंद्वान अभिघाता हे फार महत्वाचा परिणाम जो आहे ततो द्वंद्वान अभिघाता म्हणजे मनात जे काही द्वंद्व चाललेले हे करू का करू नको हे का जाऊ का जाऊ नको चांगलं का वाईट ह्या सगळं जे सतत द्वंद्व चाललेलं आहे ना त्याचा मनावर होणारा जो परिणाम आहे तो सगळा थांबतो म्हणजेच मन सगळ्यार्थाने शांत होतं तर अशा अर्थाने सुद्धा आपल्याला आसनही करता आली पाहिजे पण त्याच्या पुढे जाऊन आसनांच्या अभ्यासानंतर आपण शरीराकडे जेव्हा शांतपणे पाहायला शिकतो आसनाच्या माध्यमातून तर त्यातून हळूहळू आपण श्वासाकडेही पाहायला शिकलं पाहिजे आणि तो श्वास जेव्हा संथ शांत मंद व्हायला लागतो त्यावेळेला आपोआपच मनही अधिक शांत होतं शरीरही सैला होतं त्यामुळे प्राणायामाचा उपयोग हा सुद्धा ताणतणाव कमी करण्यासाठी निश्चितपणे होतो प्राणायाम करताना साधारणपणे भस्त्रिका कपालभाती अनुलोम विलोम म्हणजे खरं तर तो अगदी बेसिक मूलभूत प्राणायाम जो आहे तर तोच जास्ती केला जातो त्याचाही परिणाम हा होतच असतो पण हठयोगाने त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला अष्टकुंभ असे जे सांगितलेले आहे सूर्यभेदन उज्जायी सिक्कारी शीतली भस्त्रिका भ्रामरी आणि मूर्छा असे आठ प्रकार जसे आयुर्वेदामध्ये वेगवेगळे औषध आहेत तसेच हे औषध उपाय असेच अगदी चांगले रामबाण म्हणता येतील असे हठयोगाने आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर तीन बंद बांधून कुंभक जर केला तर पतंजलीनी कुंभकालाच खरा प्राणायाम असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये श्वास आणि प्रश्वास हा विशेष प्रकाराने थांबवला जातो आणि त्यामुळे आपल्या मेंदूला आणि पर्यायी मनाला अतिशय उत्तम प्रकारची सखोल अशी विश्रांती मिळते कारण आपलं रेस्पिरेटरी सेंटर जे आहे त्यात श्वास आणि प्रश्वास हा घेतलाच जात नाही याच्यामध्ये अतिशय चांगली विश्रांती मिळते पण याच्याही पुढे जाऊन मग ध्यानाबद्दल पतंजलीने बरंच काही जे सांगितलेलं आहे की 16 प्रकारची समाधी म्हणजे 16 प्रकारचं ध्यान असं सोप्या अर्थाने आपण घेऊया तर हे ध्यानाचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मनाची निर्विचारता निस्तरंगता निर्वृत्तिकता ही अनुभवता येणं आता हे ध्यान जे आहे ना त्याच्यातही आपल्याला मगाशी तुम्ही जसे समज गैरसमज म्हणला तसं सगळ्यात मोठा एक गैरसमज असा असतो की एक तास दीड तास दोन तास डोळे मिटून शरीराची हालचाल न करता अगदी स्तब्धपणे आपल्याला बसता आलं पाहिजे तरच ध्यान घडतं आणि ते तर काही मला शक्य होत नाही कधीतरी मी 2 मिनिटं 3 मिनिटं जरी बसलो तरी सुद्धा मला आतून अस्वस्थ वाटायला लागतं कुठेतरी शरीराला कुठेतरी खाजवावं असं वाटायला लागतं कुठेतरी डोळे उघडावे कुठेतरी खुटकन आवाज येतो किंवा वेगळ्या प्रकारचा आवाज येतो किंवा एखादा वेगळा काहीतरी कुठेतरी उदबत्ती लावल्याचे सुगंध येतात सारखं काय पंचज्ञानेंद्रिय जी आहेत ना ती बाहेरच धाव जी असती असते त्यांची बहिर्मुखता जास्ती असते ती बहिर्मुखता जी आहे तर ती टोकं ज्ञानेंद्रियांची आत वळवणं अंतर्मुखता निर्माण करणं आणि बाहेरच्या जगापेक्षा सुद्धा आपल्या आतल्या जगामध्ये खूप एक मोठं आणि अतिशय सुंदर जग आहे याची ओळख होणं म्हणजे खरं तर ध्यान आहे पण एका जागी बसलं आणि डोळे मिटले आणि मनातल्या विचारांकडे बघता बघता विचाररहित अशी अवस्था आली तरच ध्यान असं आपल्याला माहिती असतं आपण वाचलेलं असतं पण ही अशी काही एकदम निर्माण होत नाही मग त्याच्यासाठी थोडस ध्यानामध्ये सुद्धा एक अगदी ढोबळमानाने म्हटलं तर स्टॅटिक आणि डायनॅमिक असेही ध्यानाचे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये एका जागी बसून ठाईच बैसोनी आळवावा श्रीहरी असं जे तुकाराम गुरुजी म्हटलेलं आहे तर ते एका जागी बसणं आणि त्या परमेश्वराची आळवणी करणं हे एकदम काही जमत नाही तर एक डायनॅमिक अशी सुद्धा काही आसन ध्यानाचे प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये एक सर्वोत्तम असं जे काही सक्रिय ध्यान जे आहे तर ते म्हणजे एक सायक्लिक मेडिटेशन असा एक प्रकार आहे म्हणजे चक्रीय ध्यान चक्र किंवा सायकल म्हणजे काय तर तीन फेजेस मधून तीन स्थितीमधून हे ध्यान पुढे जातं प्रत्येक फेजला प्रत्येक स्थितीला दोन ऍस्पेक्ट आहेत स्लाइट स्टिम्युलेशन डीप रिलॅक्सेशन हे प्रत्येक फेजमध्ये आपण थोडीशी काहीतरी हालचाल करतो शरीरामध्ये आणि ती जी हालचाल आहे ती डोळे मिटून मनाने अनुभवतो आणि त्या हालचालींची जी काही संथता शांतता लयबद्धता जी आहे तर ती हे मन आपोआप अनुभवायला लागतं मन किंवा चित्त मनाच्याही मागची जी यंत्रणा आहे त्याला चित्त असं म्हणलं जातं म्हणजे मन बुद्धी अहंकार आणि चित्त याला अंतःकरण चतुष्टय असं म्हटलेलं आहे तर ती जी संथ शांत सोपी हळवार अशी जी हालचाल आहे ती जेव्हा डोळे मिटून मन अनुभवायला लागतो त्याला ती जी लय त्या हालचालीची आहे ती अनुभवता अनुभवता मनालाही एक शांत अशी लय आपोआप निर्माण व्हायला लागते। तर हे जे प्रिन्सिपल आहे हे जे तत्व आहे ते वापरून सायकलिक मेडिटेशन मधून आपण मनालाही एक हळुवारता आणतो आणि त्याच्यातून असा एक कन्सेप्ट आहे की स्लाईड स्टिम्युलेशन डीप रिलॅक्सेशन। तर तीन फेजेसमध्ये पहिल्या फेजमध्ये आपण जी विश्रांती घेतो ना त्याला आय आर टी इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक असं म्हटलेलं आहे। म्हणजे पहिल्या फेजमध्ये आपण जर सूर्यनमस्कार आपल्याला घालता येत असतील खुर्चीवरचे असतील किंवा साधे पारंपरिक आपण जे म्हणतो औदगर पद्धतीचा तसे एक दोन किंवा तीन नमस्कार म्हणजे स्टिम्युलेशन होतं। पण ते झाल्यानंतर आपण पाठीवर झोपून शरीराच्या एकेका भागावरचा ताण हा क्रमाक्रमाने हळूहळू वाढवायला लागतो। म्हणजेच काय तर पायाची बोट घट्ट मिटायची गुडघ्यांच्या वाट्यावर खेचायच्या ओटी पोटपोटाचं स्नायूंचं आकुंचन करायचं हाताच्या बोटी घट्ट आवळायच्या चेहऱ्याचे सगळे स्नायू आक्रसून घ्यायचे शरीरावरचा ताण वाढवत द्यायचा एक दीड दोन मिनिटं आणि एकदम झटक्यात तो सोडून द्यायचा अगदी इमिजिएट आपल्याला त्याचा अतिशय उत्तम असा परिणाम जाणवतो। म्हणजे त्याचे आणि हे आपण खुर्चीवर बसल्या बसल्या सुद्धा करू शकतो घरी किंवा ऑफिसमध्ये आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर पाठीवर झोपून करता येत असेल तर अगदी उत्तम आहे पण नाही तर आपण खुर्चीवर सुद्धा थोडस रिलॅक्स होऊन हे करू शकतो असा ताण वाढवत न्यायचा आणि एकदम झटक्यात ते शरीर एकदम शिथिल सोडून द्यायचं त्यांनी एकदम मनामध्ये खूप छान अशी शांतता म्हणजे त्याला सध्या आपण गमतीने म्हणायचं झालं तर इन्स्टंटचा जमाना आहे। म्हणजे आपण त्या नूडल्सच्या जाहिराती बघतो 2 मिनिट नूडल म्हणजे मुलं अशी ती भूक लागली म्हणून आईकडे येतात आई म्हणते हा अगदी इन्स्टंट 2 मिनिटात मी तुला करून देते म्हणजे ती भूक भागे। तर तसं रिलॅक्सेशन सुद्धा इन्स्टंट हवं अशी जर आपली मागणी असेल तर हे आय आर टी इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक जे ना ते अगदी चटकन आपल्याला मनाची एक शांततेची छान एक पातळी ही तिचा अनुभव हे देऊ शकतो। मग त्याच्यानंतर दुसऱ्या फेज मध्ये आपण एक साधारणपणे उभं राहून 3 आसनं करतो। मी अगदी साधं सोपं सांगतो की डोळे मिटले आपण आणि डाव आपले दोन्ही हात असे शरीराच्या बाजूला आहे तर डावा हात अगदी मी सावकाश अगदी वर न्यायला सुरुवात केली तर तो जो मी अगदी सावकाश हळूहळू वर नेतोय ना तर ते डोळे मिटून अनुभवताना आपोआप माझं मन जे आहे ना ते ती जी संथ शांत अशी जी गती आहे त्याच्या मागून जायला लागतं आणि शांत होतं। तर अशी 3 आसनं अगदी संथ शांत हळुवारपणे करणं म्हणजे त्या सायकलिक मेडिटेशन त्या दुसऱ्या सायकल मधलं किंवा दुसऱ्या फेज मधलं स्टिम्युलेशन आहे आणि प्रत्येकाला विशेषण बघा स्लाईट स्टिम्युलेशन आणि डीप रिलॅक्सेशन। आता दुसऱ्या फेज मधलं दुसऱ्या टप्प्यातलं जी रिलॅक्सेशन आहे ना ते ऑफकोर्स पहिल्या आय आर टी 2 ते 3 मिनिटाच्या विश्रांतीपेक्षा थोडं जास्त आहे। म्हणजे की 3 आसनं केल्यानंतर परत डोळे मिटलेलेच ठेवून अगदी सावकाश पाठीवर झोपायचं आणि क्यू आर टी क्विक रिलॅक्सेशन टेक्निक इथे क्विक हा शब्द आहे पण अगदी इन्स्टंट 2 मिनिटाची विश्रांतीपेक्षा थोडा जास्त व्याप्ती वाढवली त्याची 3 ते 4 मिनिटाची विश्रांती। म्हणजे काय करायचं तर पाठीवर झोपून आपल्या श्वासाकडे पाहायचं कसा श्वास घेतला जातोय सोडला जातोय श्वास घेताना त्या हवेचा एक आज जाणारी हवा आहे ती किंचित कंपॅरेटिव्हली थंड असते आणि बाहेर सोडली जाणारी हवा आहे ना ती किंचित उबदार उष्ण वॉर्म अशी असते कारण ती शरीरभर फिरून आलेली असते नाकातून घर्षण होऊन बाहेर पडणारी असते। तर ह्या तापमानातला फरक थोडासा अनुभवायचा आत येणारी बाहेर जाणारी हवा आणि हे करताना आपोआपच एक साक्षीत्व एक डिटॅचमेंट ही आपण हळूहळू अनुभवायला लागतो। मग त्याच्यातच श्वासावरचं लक्ष काढून घेऊन पोटामच्या भागावर आणायचं पोटाची आपल्या एक हळुवार हालचाल चालूच असते तर पोट वर येत आहे त्यावेळी पोटाचे स्नायू ताणले जातात पोट खाली जाते त्यावेळी पोटाच्या स्नायूंचं आकुंचन होतं हे अनुभवायचं आणि मग त्याच्यातच श्वास श्वासोच्छ्वास आणि पोटाची हालचाल यांचं कोऑर्डिनेशन अनुभवायचं म्हणजे श्वास मी घेतोय त्यावेळी हळुवार पोट वर येत आहे श्वास सोडतोय त्यावेळी हळुवार पोट खाली जाते हे जे कोऑर्डिनेशन आहे हे अनुभवताना आपल्याला असं लक्षात येतं की आपण कितीही ताणात असलो तरी सुद्धा तत्क्षणी आपण एका शांत अशा मनाच्या स्थितीमध्ये जायला लागतो। आता मनाची शांतता हा सुद्धा किंवा जाणीवेमध्ये सुद्धा एक स्थिरता सहजता सटलनेस हा अनुभवण्याची कुठली एक पातळीशी ठरलेली नाही बरं का, की ठराविक एका शांततेच्या पातळीला बस याच्यापेक्षा पुढे मी जाऊ शकत नाही असं नाहीच आहे. तर मनामध्ये अधिकाधिक आपण शांततेचे स्तर शांततेच्या पातळ्या या अनुभवता येऊ शकतात. म्हणूनच आपण दुसऱ्या टप्प्यात आणखीन शांतता अनुभवतोय 3 ते 4 मिनिटाची. मग तिसऱ्या सायकलमध्ये किंवा तिसऱ्या फेजमध्ये आपण बसून 2 आसनं करतो, त्याच्यात एक शरणागत आसन शरणागत मुद्रा असते, म्हणजे हाताचे नमस्कार हात असे अगदी सावकाशवर न्यायचे व तो नमस्कार पुढे टेकवायचा. म्हणजे आपण घरात सुद्धा देवासमोर जसं एक आपण त्याला शरण गेलोय अशी कल्पना आपण जेव्हा करतो ना त्याला आपोआप मनामधले सगळे ताणतणाव आहे ते सगळे निघून जात असतात. त्यामुळे एक मेडिटेटिव्ह पोश्चर मधलंच आसन असं ते शरणागत आसन किंवा एक अर्ध उष्ट्रासन अशी आहेत. ही तिसऱ्या फेजमध्ये बसून आहेत म्हणजे आणखीन बघा ढोबळपणा थोडासा त्या स्टिम्युलेशनचा सुद्धा कमी झाला, स्लाईट स्टिम्युलेशनचा. आणि मग तिसऱ्या टप्प्यातली जी विश्रांती आहे ना ती आपल्याला आणखीन आत घेऊन जाते, कारण पहिल्या 2 टप्प्यातल्या विश्रांती आपण ऑलरेडी अनुभवलेल्या आहेतच आणि तिसऱ्या टप्प्यातली ही 7 ते 8 मिनिटाची विश्रांती त्याला DRT डीप रिलॅक्सेशन टेक्निक, त्या नावातच डीप असं आहे बघा, म्हणजे द डीपेस्ट रेस टू ईच अँड एव्हरी सेल ऑफ द बॉडी हा त्याचा पर्पज किंवा उद्देश किंवा परिणाम किंवा इफेक्ट रिझल्टंट असंही म्हणायला हरकत नाही. तर या 7-8 मिनिटांमध्ये आपण काय करतो माहितीये का, तर पाठीवर झोपून आपल्या शरीराचा जो कनिष्ठ भाग म्हणजे पायाचा सर्वसाधारणपणे आपण धरून नाभीपासून पायाच्या बोटापर्यंतचा तिथे लक्ष केंद्रित करून आपण एक अकार एकदा किंवा 3 असं म्हणतो, म्हणजे आणि त्याची कंपन ही नाभीच्या भागामध्ये बिंबीच्या भागामध्ये आणू. मग आपल्या आपण जे काही सगळी जाणीव आहे ती मध्य भागामध्ये आणतो म्हणजे नाभीपासून कंठापर्यंत आणि उकार म्हणतो ती कंपन हृदयाच्या तिथे अनुभवतो. मग ज्येष्ठ भागामध्ये आपलं लक्ष आणून मकार किंवा भ्रामरी तर ती मस्तिष्कामध्ये अनुभवतो आणि मग पूर्ण ओंकार म्हणतो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं शरीर खूप शिथिल हलकं झालंय, जमिनीपासून वर उचललं जातंय आणि हळूहळू वर जातंय अशी कल्पना आपण जेव्हा करतो त्याला आपोआपच त्या शिथिल झालेल्या शरीरापासून एरवी त्या शरीरामध्ये जे बांधलं गेलेलं असतं ना मन शरीरातल्या हालचालींची संवेदनांची ते हळूहळू आपोआप डिटॅच व्हायला लागतं. आणि जेव्हा मन आपल्या शरीरापासून डिटॅच होतं ना त्यावेळेला ती जी संकुचितता आपल्या शरीराचा जो आकार आहे ना तेवढंच आपलं मन आपोआप बनलेलं असतं, तर ती जी संकुचितता सगळी निघून जाते आणि आपण अशी कल्पना करतो आपण आकाशात पोचलेले आहोत. आणि योगानी मनाला एक अशी संकल्पना दिलेली आहे की आपण एक विशालता मनाची काय अनुभवायची, तर एखादा विशाल सागर आहे किंवा अनंत असीमित असं आकाश आहे आणि त्यात मन आपलं समाहित होऊन गेलेलं आहे, एकाकार एकरूप होऊन गेलेलं आहे. आपोआप मनावरचे जे ताणतणाव जे आहेत ना ते सगळे कधी विरघळून गेले कळतही नाही आपल्याला. अशी ही साधारण 25-30 मिनिटाची अतिशय सुंदर अशी सायक्लिक मेडिटेशन आणि त्याचं सगळं मूळ जे आहे ते वेद आणि उपनिषदामध्ये आहे. उपनिषद जी आहे त्याच्यात मांडुक्य उपनिषद जे आहे त्यात आद्य शंकराचार्य आणि त्यांचे जे गुरु जे आहेत गौडपादाचार्य त्यांनी जे काही श्लोक लिहिले त्याच्यातला लये संबोधये चित्तम विक्षिप्तम शमयेत पुन्हा सकशायम विजानियात समप्राप्तम न चालयेत असा एक श्लोक अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्या भोवती हे सगळं आहे. आणि हे सगळं बेंगलोर पासून 34 किलोमीटरवर एस व्यास म्हणजे विवेकानंद युनिव्हर्सिटी आहे तिथे माझे गुरुजी डॉक्टर HR नागेंद्र त्यांनी हे सगळं अतिशय सुंदर डेव्हलप केले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कधी भारतात आला तर ऑस्ट्रेलिया सिडनीच्या मंडळींना माझा असं विनंती आहे की तुम्ही कधी भारतात आला तर जरूर तिथे जाऊन याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता किंवा आपण हे सायक्लिक मेडिटेशन शिकू शकतो. अतिशय शांत अशी स्थिती मनाची आणि कुणालाही करता येतं हे, तर अशा पद्धतीचं आहे. तर ते मला असं वाटलं की ती संकल्पना काय आहे कन्सेप्ट काय आहे तर तो सांगावा. आणि त्याच्यामध्ये आपला बेसल मेटाबॉलिक रेट हा खूप कमी होतो, म्हणजे 8 तास झोपल्यानंतर जागेपणीचा जो BMR आहे तो निश्चितपणे कमी होत असतो विश्रांतीच्या स्थितीमध्ये. पण 8 तास झोपल्यानंतर जो BMR कमी झाला त्याच्यापेक्षा जवळजवळ 31 ते 32% इतका जास्त BMR हा आपल्या या 25 ते 30 मिनिटाच्या सायक्लिक मेडिटेशन मधून कमी होतो. आणि त्यामुळे आपोआपच शरीराची शिथिलता श्वसनाची संतता आणि मनाची शांतता ही अधिक प्रभावीपणे अशी आपण अनुभवता येते. तर असं हे ध्यानाबद्दल थोडंसं मगाशी तुम्ही म्हणलात की ताणतणाव हे कसे त्याचं नियोजन जे आहे, कारण ताणतणाव हे आहेतच आणि दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, पण त्याची जी स्ट्रेस मॅनेजमेंट जी आहे ना ती सगळी योगाने सांगितली आणि एक नाही दोन नाही पतंजलीने जे 8 उपाय दिले मिनिटाच्या सायक्लिक मेडिटेशन मधून कमी होतो आणि त्यामुळे आपोआपच शरीराची शिथिलता, श्वसनाची संतता आणि मनाची शांतता ही अधिक प्रभावीपणे अशी आपण अनुभवता येते. तर असं हे ध्यानाबद्दल थोडंसं मगाशी तुम्ही म्हणलात की ताणतणाव हे कसे त्याचं नियोजन जे आहे, कारण ताणतणाव

0: प्रणव निद्रा आहे अतिशय सुंदर ओंकार भ्रामरी हे नादानुसंधानम असं म्हणतात त्याला भ्रामरीचे 13-14 प्रकार अशी खूप विविधता आहे आणि खूप शिकता येण्यासारखं आहे त्याच्यामध्ये आणि त्याने तत्क्षणी आपल्याला शांत अशी स्थिती मिळू शकते.
1: खरंच. आणि मग मन एकदा शिथिल झालं की पुढचे आपले बॉडीचे सगळे अव्यय जे आहेत ते सुरळीतपणे काम करायला सुरुवात होऊ शकतं आणि त्यामुळे पुढचे कुठले काही व्याधी वगैरे असतील त्यांच्यावर आपोआप नियंत्रण येऊ शकतं. बरोबर
0: बरोबर. कारण हल्ली कसं आहे की ज्या जे आजार आहेत ना 20-25-30 वर्षांपूर्वी डॉक्टर मंडळी म्हणायची नाही हे शरीराला झालेले आजार आहेत त्याचा मनाचा काही संबंध नाही. पण आता तीच डॉक्टर मंडळी म्हणतात की ऑलमोस्ट सगळ्या ज्या व्याधी आहेत या सायकोसोमॅटिक मनोशारीरिक आजार आहेत. अगदी ते आणि योगानी हेच हजारो वर्षांपूर्वी योग वासिष्ठामध्ये वसिष्ठांनी रामाला सांगताना असं सांगितलेलं आहे की सगळ्या ज्या काही व्याधी रामाने काही प्रश्न विचारले तर त्याला वसिष्ठांनी उत्तर दिलं की हे रामा ज्या ज्या काही व्याधी म्हणून आहेत ना त्या सगळ्या आधी ज्या व्याधी अशा समजाव्या म्हणजे आधी त्या मनात निर्माण होतात. मनामध्ये कुठंतरी त्याचा असमतोल असमत्व असं निर्माण होतं आणि मग ते त्याचं मॅनिफेस्टेशन अभिव्यक्ती ही शरीरामध्ये होते. अगदी बरोबर म्हणला
1: खरंच. मनोज सर, आता योग अभ्यास करणे हे उत्तम आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि आपल्या मुलांनी देखील योग अभ्यास करावा हे सगळ्यांना वाटत असतं. पण योग हा लहान मुलांमध्ये कधी व कसा रुजवता येईल?
0: हो हठयोगामध्ये एक असा श्लोक आहे की म्हणजे एक प्रश्न पालकांचा असा असतो की आम्हाला आमच्या मुलांनी खूप छान ते योग सगळा शिकावा अशी खूप इच्छा आहे हो पण नक्की कुठल्या वयात त्याला शिकवावा कारण अगदी लहान असताना कुठेतरी दुष्परिणामही व्हायला नको तर किंवा आणखीन प्रश्न असतात की आजारी मंडळींनी करायचा का आजारपणातून उठल्यानंतर करायचा का वृद्धांनी करायचा का म्हातारी माणसं तर म्हणतात नाही ते टीव्हीवर आम्ही बघतो ना अगदी असं आयडियल पोस्चरचे जे फोटो असतात तर ते काही आम्हाला काही जमतही व्हा त्यामुळे आम्हाला काही योग जमणार नाही तर असं काही नाही. आपल्या शक्ती प्रकृती कुवतीप्रमाणे जो आपण योग आचरत असतो तो आपल्या दृष्टीने उत्तमच असतो. त्याच्या बाबतीत एक श्लोक हठयोगाने असा सांगितलेला आहे युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी मा आपनोती सर्व योगेश पंधरितः. युवक वृद्ध अतिवृद्ध असे म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज सांगितल्या. पण आता युवक म्हटलं की साधारणपणे आपण काय म्हणतो की साधारण 16 ते 25 ही एक युवावस्था 16 ते 25 किंवा 30 पर्यंत ही युवावस्था आपण म्हटलेली आहे. तर 16 अलीकडे काय आहे तर त्यांनी काय करावं तर त्याच्या प्राचीन ग्रंथामध्ये आ षोडशात बाल उच्चते असं म्हटलेलं आहे. म्हणजे 16 वर्षापर्यंतच्या सर्वांना आ षोडशात सगळ्यांना बाल असं म्हणावं बाल विभाग असं आपण म्हणतो की नाही. पण मग त्यांनी करूच नाहीये का म्हणजे त्याचा काही उल्लेख या श्लोकामध्ये नाहीये तर असं काही नाहीये. अगदी म्हणजे साधारणपणे खरं तर सांगू का योग शिकण्याची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण प्री नेटल पोस्ट नेटल योगा असा आपण शब्द ऐकतो तर ते बाळ जेव्हा मातेच्या गर्भात असतं म्हणजे अगदी 5 दिवसाचं असेल किंवा 5 महिन्याचं असेल 9 महिन्याचं असेल मातेच्या गर्भात असताना आई जे जे काही श्लोक म्हणते किंवा योगाचा अभ्यास करते प्राणायाम करते तिची जी काही मानसिकता असते ती निश्चितपणे त्या मुलामध्ये तेव्हापासूनच उतरायला सुरुवात होते. कारण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की प्रत्येक मनुष्य हा स्वसंवेद्य आहे तर तो मातेच्या गर्भात असताना सुद्धा तो मनुष्य प्राणीच आहे ते अर्भक म्हणजे आणि तो स्वसंवेद्य म्हणजे जे जे काही त्याला जाणवतंय तर ते सगळं विध म्हणजे जाणणं अति सूक्ष्म स्तरावर ते जाणून घेतच असतं. म्हणजे खरं तर योगाचा अभ्यास हा त्या बालकाचा तिथून सुरू होतो. त्यामुळे प्री नेटल कंडिशन मध्ये सुद्धा गर्भावस्थेत सुद्धा आईने जास्तीत जास्त चांगले स्तोत्र म्हणणं श्लोक म्हणणं ओंकार म्हणणं भ्रामरी करणं त्याची कंपनं अनुभवणं ती कंपनं सगळी त्या बाळापर्यंत सुद्धा निश्चितपणे जात असतात. तर खरं तर योगाभ्यास तिथूनच सुरू होतो. मग पालका म्हणजे लहान मुलांनी करू नये असं काही नाहीये. फक्त काय की कुठल्या पद्धतीने करावी. आता आसनं जी आहेत ना ती आपण मोठ्या माणसांसाठी पतंजली जे म्हणतात स्थिर सुखम आसनम एक स्थिरता किंवा सुखकारकता ही केव्हा निर्माण होईल तर सारखं आसन ती घेणं सोडणं बरोबर न करता एक साधारण मिनिटभर तरी त्या आसनांमध्ये टिकून राहणं. आस या धातूपासून असणे म्हणजे खरं ती व्याख्या जी आहे ती पतंजलींची तिथे लागू होते तर तिथे तुम्ही टिकलं पाहिजे. पण अगदी 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या 8 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलांना आपण जर तशी 1-1 मिनिट टिकवायला सांगितलं तर ती करणारही नाहीत आणि त्यांच्या दृष्टीने त्याचा दुष्परिणामही होईल. कारण त्यांचं ते वाढीचं वय असं अंतर अवयव जे वाढत असतात त्याच्यावर कुठेतरी अंड्यू प्रेशर देऊन उपयोग नाही. पण आपण जर आसनं करत असलो आणि ती मुलं घरातली लहान मुलं आपल्या आई वडिलांबरोबर आजोबांबरोबर अगदी आवडीने येऊन करतात आणि त्यांनी एक

0: लंबा सेकंदरी टिकवलं आणि पुढच्या आसनात परत तो आपल्यावर करायला लागला की सूर्यनमस्कार सुद्धा आपण घालत असलो ना तर तिथे येऊन खूप छान ती वेगळा शिकवायलाच लागत नाही असं आसनं सूर्यनमस्कार लहानपणापासून जर आई वडील आजी आजोबा घरातले सगळे मेंबर्स घालतायत असं दिसलं तर ती आपोआप करायला लागते त्यामुळे तो कन्सेप्ट आसनांचा असा आहे की फार वेळ न टिकवता पण त्यांना ती स्थिती घ्यायला शिकवलं आपोआपच हळूहळू त्यांना आसनांची नावं जी निसर्गावरूनच पडलेली आहेत सगळी तर ती मुलांना सगळी माहिती व्हायला लागतात. ओंकार भ्रामरी म्हटल्यानंतर अगदी लहान मुलांना सुद्धा झोप जेला ती चांगली गाढ लागते असं पालकांच्या लक्षात आलेलं आहे किंवा अभ्यासामध्ये सुद्धा स्मरण शक्ती त्यांची वाढते ती आणखीन तल्लक होते. तर मुलांवर जर योगाचा संस्कार व्हायला हवा असेल तर मला असं वाटतं की पालकांनी आई वडिलांनी आजोबांनी स्वतःही योगाचा अभ्यास जर सुरू केला ना तर ते काय करतायत हे बघून आपोआप मुलं ते सगळं छान खूप करायला लागतात आणि त्यांना कुठेही असं कंपल्शन मग अशी म्हटलं तसं की एक मिनिटच टिकवलं पाहिजे किंवा ओंकार म्हणताना अगदी अजिबात हालचाल व्हायला नको असं न करता थोडस डोळे मिटून तो ओंकार म्हणताना खूप छान वाटतंय मजा वाटते बरं वाटतंय असं मुलांना हळूहळू निश्चितपणे ते जाणवायला लागतं. आणि आपण एक समजा 5 मिनिटं बसून ओंकार म्हणत असू तर त्यातला अगदी एक दोन एखादा मिनिट जरी ते आपल्या मुलांनी म्हटलं आणि डोळे मिटून ते शांत बसलं तरी सुद्धा हरकत नाही. तर अशा दृष्टीने थोडीशी आसनांमधूनच त्यांना ती आवड निर्माण होते मग सूर्यनमस्काराची गोडी लागते मग प्राणायाम हा मात्र मला असं वाटतं की एक 10-11-12 वर्षापर्यंत फक्त त्यांना दीर्घ श्वसन किंवा अनुलोम विलोम प्राणायाम एवढं सांगायला हरकत नाही पण कपालभाती किंवा कुठलीही कुंभक हे काही त्यावेळेला शिकवणं हे काही अपेक्षित नाही आहे पण साधारणपणे एक 9वी-10वी म्हणजे सन 14-15-16 वयामध्ये हळूहळू आपण एक एक प्राणायाम त्यांना तोही शिकवू शकतो आणि थोडस ओंकार भ्रामरी झाल्यानंतर ती कंपनं कशी आपल्याला वाटतायत कशी अनुभवता येत आहेत आणि मग ते अनुभवताना आपोआप ती शांत बसतात मन शांत व्हायला लागतं. कारण हल्ली काय आहे की स्पर्धात्मक असं ते जग झालेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला खूप अभ्यास करूनही परीक्षेच्या वेळेला आधी 2-3 दिवस मुलांना खूप स्ट्रेस येतो आजारी पडतात आणि परीक्षे हॉलमध्ये गेला तो परीक्षेचा पेपर आल्यानंतर सगळा अभ्यास करूनही काही आठवत नाही असं होतं. यासाठी ओंकार भ्रामरी रिलॅक्सेशन टेक्निक्स हे अगदी सोप्या पद्धतीने अशी जर मुलांना आपण हळूहळू करायला शिकवली तर निश्चितपणे त्याचा फायदा हा मुलांना अगदी विद्यार्थी दशेपासून होऊन योगाभ्यासाची गोडी लागू शकते.
1: धन्यवाद मनोज सर. योगाचा विषय हा इतका व्यापक आहे की अजूनही खूप काही जाणून घेण्याचं बाकी आहे पण वेळेअभावी आजचा हा सुंदर संवाद इथेच थांबावा लागत आहे. आपण दिलेल्या योग विषयाची दुर्लभ व अमूल्य माहितीचा सिडनीकरांना नक्कीच उपयोग होईल. तर समस्त सिडनीकरांतर्फे व आकाशवाणी सिडनीतर्फे आपले खूप खूप आभार व आपल्या पुढील कार्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
0: मलाही सगळ्यांना शुभेच्छा सिडनीकरांना.
1: धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढील रविवारी ठीक 11 वाजता. तर जात जात ऐकूयात आजच्या कार्यक्रमाच्या व्यावसायिक प्रायोजक यांचे संदेश.